खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 8 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. थोडंच वाचावं पण त्याचं मनन आणि आचरण करावं. माया म्हणजे काय तर जे परमात्म्याशिवाय असतं ती माया, जी दिसते आणि नसते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणामध्ये आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचं विस्मरण होतं तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असं समजावं. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचं कितीही वर्णन केलं तरी निर्गुण रूप समजायचं नाही, म्हणून सगुण रूपच आपण पाहावं आणि त्याचंच पूजन करावं. मी निर्गुणाची उपासना करतो असं जो म्हणतो त्याला खरं म्हटलं म्हणजे निर्गुण हे काय आहे ते समजलंच नाही, कारण तिथं सांगायलाच कोणी उरत नाही. एकानं मला सांगितलं की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत. त्यावरती मी त्याला म्हटलं की तर मग तुम्हाला समाधान मिळालंच आहे. त्यावर तो म्हणाला तेवढंच काय ते मिळालं नाही. मग एवढं वाचून काय उपयोग झाला सांगा. आपल्याला त्या वेदांताला घेऊन करायचं आहे काय? आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी. देवाला अनन्य शरण जाऊन त्याचं नामस्मरण करत जावं म्हणजे सगळं काही मिळतं. जो जेवायला बसतो तो माझं पोट भरावं असं कधी शब्दानं म्हणतो का? पण जेवण झालं की आपोआपच पोट भरतं. आपण ग्रंथांमध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणलं नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय? म्हणून आपण फारसं वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्यानं खरं साधन बाजूलाच राहतं आणि त्या वाचनाचाच आपल्याला अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडंच वाचावं आणि त्याचं मनन करावं. शरीराच्या अगदी लहान भागाला लागलं तरी सबंध देहाला वेदना होतात, त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल, आणि दिवसांचेच महिने, महिन्यांचंच वर्ष आणि वर्षांचंच आपलं आयुष्य बनलेलं असतं. या दृष्टीनं आपलं सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातली कर्तव्य करणं हे पवित्र आहे खरं, पण त्यामध्ये गुंतून राहणं बरं नव्हे. म्हणून आपण मनानं भगवंताचे होऊन राहावं. आपण मनापासून भगवंताला स्मरलं तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याविना राहणार नाही. प्रपंचात सुखी होणं म्हणजे भगवंताचं होणंच आहे. देवाला मानावं आणि त्याला आवडेल तेच करावं हेच परमार्थाचं सार आहे. देह केव्हा जाईल याचा नियम नाही, म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असं म्हणू नये. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची बळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोतेहो नमस्कार. प्रारंभे विनती करू गणपती विद्यादया सागरा.

संतोषमी गणपति बाप्पा मोरिया मंगलमूर्ति मोरिया। श्रोते हो, आधी गणराय गणपती, अर्धनारी नटेश्वर आणि त्यानंतर सरस्वती शारदा यांना विनम्र वंदन करून आपली अस्सल कला निस्सीम भक्तिभावानं सादर करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे। खऱ्या कलावंताला रसिकजनांकडून नेमकं काय बरं हवं असतं? चला तर ऐकूया सवाल माझा ऐका। या चित्रपटामधला जगदीश खेबुडकर विरचित हा एक फक्कड गण, गायक कलाकार बाळकराम सलोजना चव्हाण आणि सहकारी स्वरसाज वसंत पवार यांचा आहे। आधी नमोजी गणनायकाजी वरदा।

माये पित्याची सेवा करी तो करू द्या ही चा करी विठ्ठला उभे रहा तो वरी. साक्षात त्या वैकुंठीच्या राण्याला त्या सावळ्या परब्रह्माला विटेवर उभं ठाकून भक्तराज पुंडलिक आपल्या मायेपित्याच्या सेवा शुश्रूषेमध्ये तल्लीन राहिले. आपल्या आई वडिलांना आराध्य दैवत मानून त्यांना नित्य सन्मान देण्याची ही सांस्कृतिक परंपरा फार प्राचीन काळापासून आपल्या भारतवर्षामध्ये आहे. आई वडील काय किंवा सासू सासरे काय, हीच खरी दैवत आहेत. जिथं त्यांचा नित्य सन्मान होतो तिथंच समाधान नांदत असत समाधान. श्रोते हो, चला तर आता ऐकूया सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी, सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं हे भक्तिगीत. चित्रपट अरे संसार संसार, संगीतकार अनिल अरुण. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची.

श्रोते हो, श्री पुष्पदंत विरचित शिवमहिमना मधला हा एक श्लोक भगवान शंकरांचं विचित्र राहणीमान आणि तरीही त्यांच्या नामस्मरणामुळे प्राप्त होणारं मांगल्य याचं सार्थ वर्णन करणार आहे।

ప్రతిదం య ఇదం శృణుయాన్నిత్యం యశ్చాపి పరికీర్తయేత్ నా శుభం ప్రాప్నుయాత్ కించిత్ సోముత్రేహ చ మానవః. శ్రుతిః కేవల హరినామ సంకీర్తనాన జీవన్ ధన్య హోత్ ముక్తి ప్రాప్త హోతే असे दाखले अनेक पुराणांद्वारे दिले गेलेले आहेत. आपण जाणताच की वास्तविक मीरा ही राजकन्या आणि राजपत्नी सम्राज्ञी होती, तरी पण सर्वसंग परित्याग करून मीरा कृष्णमय झाली आणि भक्तीच्या बळावर संतपदी पोहोचली. केवळ हरिभक्तीचं वाण हाती घेऊन मुक्तीचा ध्यास मीराबाईनं घेतला, म्हणूनच हे साध्य झालं, संतत्व लाभलं. चला तर ऐकूया याच आशयाचं सवाल माझा ऐका. या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, वसंत पवार यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत गायलेलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. हाती एकतारी होवनी भिकारी देवाची यादारी मीरा दंग भजनात.

श्रोतेहो, आदि शंकराचार्य विरचित चरपट पंजरिका स्तोत्र यामधला क्रमांक 3 चा श्लोक आहे. यावद वित्तो पार्जन सक्तस्तावन निज परिवारो रक्तः पश्चाद्धावति जर्जर देहे वार्तां पृच्छति कोऽपि न गेहे. अरे, जोपर्यंत तू धन कमावतो आहेस तोपर्यंतच तुझा परिवार तुझ्यावर अनुरक्त आहे, खुश आहे. पण तू जेव्हा व्याधीग्रस्त जरा जर्जर लोळागोळा होऊन घरात पडशील ना, तेव्हा तुझ्याशी बोलायलाही कुणाजवळ वेळ नसेल. तेव्हा हे मोढा, आता तरी जागा हो आणि त्या गोविंदाचं रामाचं नित्य स्मरण कर. श्रोते हो, अशाच आशयाचं अवघाचे संसार या चित्रपटामधलं डॉक्टर वसंत अवसरे अर्थात शांताबाई शेळके यांचं हे मार्मिक गीत आपण ऐकूया. वसंत पवार यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आहे. राम भजन कर लेनारे एक दिन जाणारे भाई. राम भ

0: बरेद्रजुर देहो आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
2: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 251, दशक 20, समास 6, चत्वार जिन्नस नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. इथून तिथपर्यंत पाहिले असता चार जिन्नस दिसून येतात. एक परब्रह्म, 14 प्रकारच्या माया, पंच महाभूते, चारी खाणी असं त्याचं स्वरूप आहे. मूळ मायेची 14 नावे अशी चैतन्य, गुणसाम्य, अर्धनारी नटेश्वर, षडगुणेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, शुद्ध सत्व, गुणक्षोभिणी, सत्व, रज, तम, मन, माया व अंतरात्मा अशा प्रकारचं हे सगळं आहे. पण परब्रह्म या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. परब्रह्म हे सगळ्यांपेक्षा आगळं आहे. नाना कल्पनांपेक्षा ते निराळं आहे. परब्रह्माचा विचार नाना कल्पनेच्याही पलीकडचा असून निर्मळ, निश्चळ, निर्विकार, अखंड असं परब्रह्म आहे. परब्रह्माची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येत नाही. ते एक मुख्य जिन्नस आहे आणि दुसरं जिन्नस म्हणजे नाना कल्पना, मूळ माया, नाना सूक्ष्म रूप, सूक्ष्म आणि कर्दम रूप. मूळ मायेमुळे संकल्पाचा आरोप केला जातो. हरी संकल्प म्हणजे मूळचा आत्मा राम. अशा प्रकारे हे सर्वांची नावं आहेत. निश्चलामध्ये चंचल चेतल म्हणून त्याला चैतन्य असं म्हणतात. गुण समान असल्याने गुणसाम्य दशा त्याला आली. अर्धनारी नटेश्वर म्हणजे षडगुणेश्वर. तर प्रकृती आणि पुरुष यांचा जो विचार आहे त्याला शिवशक्ती असं म्हणतात. शुद्ध सत्वगुणाची मांडणी करून अर्धमात्रा तिन्ही गुणांची करणी पुढे प्रगट झाली. मन, माया, अंतरात्मा, 14 जिन्सांची सीमा, विद्यमान ज्ञानात्मा त्याच्या ठाई आहेत. 14 नावे हा दुसरा जिन्नस, तर तिसरा जिन्नस म्हणजे पंचमहाभूत. इथे पाहिल्यावर जाणीव थोडी आहे. आदी अंत यानं प्रत्यक्ष उत्पत्ती आणि नाश आहे. सांगितलेल्या चारी खाणी म्हणजे चौथा जिन्नस. चारी खाणी अनंत प्राणी याच्यातून जाणीव प्रगट झाली. यातून ही मांडणी स्पष्ट होते. थोडंसं बीज पेरलं की पुढे त्याचं उदंड होतं तसं खाणीवाणी प्रगटल्याने आत्म्याचं झालं. अशी ही सत्ता निर्माण झाली. थोडी होती ती उदंड झाली. मनुष्याच्या वेशांमध्ये सृष्टी नाना प्रकारे भोगली. प्राणी मारून शापत पळतं याशिवाय त्याला काय कळतं. नाना भोग असतात ते मनुष्य देहामध्ये माणसाला मिळतात. नाना शब्द, नाना स्पर्श, नाना रूप, नाना रस, नाना गंध हे काय आहे ते नरदेह जाणतो. अमोल रत्ने, नाना वस्त्र, नाना वाहन, नाना शास्त्र, नाना कला नरदेह जाणतो. पृथ्वीवर सगळी सत्ता आहे ती नाना विद्या, नाना कला, नाना लीला, नाना धारणा यांची. नरदेह प्राप्त झाल्यावर सर्व दृश्य पाहावं, तानमान सांभाळावं, सारासार विचार करावा. येलोक आणि परलोक नाना प्रकारचा विवेक आणि अविवेक मनुष्यच जाणतो. बाकीच्यांना काय समजणार. या ब्रह्मांड रचनेमध्ये नाना तऱ्हेच्या पिंडांचा समावेश आहे. नाना कल्पना आहेत, नाना प्रकारची धारणा मनुष्य जाणतो. अष्टभोग म्हणजे पंचविषय आणि त्रिगुण म्हणजे अष्टभोग होतात. नव रस, नाना प्रकारचा विलास, वाच्यांश, लक्ष्यांश, सारांश मनुष्य जाणू शकतो. मनुष्याने सगळ्यांना ताब्यात ठेवलं आहे. मनुष्याने देवालाही पाळलं आहे. हे सगळं नरदेह योगामुळे समजतं. नरदेह हा दुर्लभ आहे. त्याच्यामुळे अलभ्य लाभ होतो. जे दुर्लभ आहे ते सुलभ होतं. वरवरचा दिसणारा देह म्हणजे काबाड कष्ट करणारा, परंतु हा नरदेह म्हणजे मोठं गबाड आहे. मात्र तिथे विवेक रचना पाहिजे. जिथे आळस केला, देव ओळखला नाही, तो सर्व सी बुडाला. प्रत्यय घेत श्रवण केलं, अंतःकरण नेहमी विचारशील ठेवलं तर नर म्हणजे नारायण आहे हा अनुभव येतो. ज्याला पोहता येतं त्याला दुसऱ्याच्या कासेला धावं लागत नाही. त्यामुळे काही स्वतंत्रपणे शोधावं सगळं काही. सगळं शोधून राहिल्यावर त्याला संदेह राहणार नाही. पुढे काय होणार त्याचं तोच जाणेल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार जिन्नस नाम समास पंचम समाप्त। जय जय रघुवीर।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज मंगळवार, सकाळचे 7 वाजले आहेत। 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम पण लक्षात कोण घेतो, सादर करत्या डॉक्टर विनीता परांजपे। 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमे देना दाता। 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे। सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम या सुखांनो या, सादर करते विश्वास देशपांडे। सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे। सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती। सकाळी 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी। दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके। दुपारी 12:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम अर्थविश्व, सादर करते प्रमोद पुराणिक। दुपारी 1 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, सादर करत्या प्रांजली अफळे। दुपारी 2 प्रसारित होईल कार्यक्रम अजिंक्य मी, सादर करते अरुण सूर्यवंशी। दुपारी 2:30 फॉरेन लँग्वेज या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे। दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मित्रकट्टा। सायंकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 8 सप्टेंबर, आजचा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी 1926 साली भारतरत्न आणि प्रसिद्ध संगीतकार गायक भूपेन हजारिका यांचा जन्म झाला होता. 1933 रोजी पद्मविभूषण आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्तीला
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्यापैकी अनेकांनी नोकरी केली असेल, तिथं बदली झाली म्हणून तर कधी कुणाला सेवानिवृत्तीनिमित्त निरोपाच्या प्रसंगी तुम्ही एक अनुभव नक्कीच अनुभवला असेल. तो म्हणजे त्या जागी आलेल्या नव्या व्यक्तीचं स्वागत करायचं आणि फेअरवेल पार्टी देतानाच ज्याची बदली झाली म्हणा किंवा जो सेवानिवृत्त झाला त्याला निरोप द्यायचा. असं हे फेअरवेल आणि वेलकम एकाच वेळी दोन टोकाच्या भूमिका आपण अशा प्रसंगात अनुभवतो. येता निरोपाची वेळ, डोळा पाणी, स्वागताचे क्षणी, आनंद दाटे मनी, अशी अवस्था केवळ नोकरीतल्याच फेअरवेल आणि वेलकम पार्टीत आपण अनुभवतो असं नाही, तर अनेकदा घरातल्या घरात वावरताना मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्या बरोबरच्या सहवासातही अनेकदा ही अवस्था आपण अनुभवतो, खरं ना? कधी ती व्यक्तीच्या बाबतीत असते, तर मित्रमैत्रिणींनो अनेकदा वस्तूच्या, एखाद्या विशिष्ट वास्तूच्या किंवा एखाद्या स्थळाच्या जागेतही असते, खरं की नाही? निरोप आणि स्वागत या दोन्हीतही असतो एक हळवा पण भक्कम दुवा, आणि तो म्हणजे संवादाचा, खरं ना? अहो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून तुमच्या माझ्यातला हा संवाद आणि हा संवादी सूर असाच पक्का झालाय, होय की नाही? त्याला अहो बघता बघता 6 वर्ष झाली की हो. दरवर्षी एक नवीन संकल्पना किंवा थीम म्हणूया या धाग्यात बांधत आपण एकमेकांशी संवाद साधला. माझ्या जे लक्षात आलं इकडं तुमचं लक्ष वेधावं म्हणून अगदी यंदाच कोण लक्षात कोण घेतं ही मालिका सुरू केली, आणि बघता बघता आज या मालिकेला निरोप देण्याची वेळ आली. आपल्याशी झालेला हा संवाद, तुम्ही दिलेला प्रतिसाद आणि मी शेअर केलं ते विषय खरोखरच आपल्याला एका वेगळ्याच बंधात, भावबंधात बांधून गेले, खरं की नाही? हो, निरोपाची वेळ आली की मनात थोडस कालवा कालव होतेच, पण निरोपाच्या क्षणी आपण आपल्या संवादाला ह्या तुमच्या माझ्या रेडिओ विश्वासच्या माध्यमातल्या संवादाला लाल दिवा दाखवणार की काय अशी शंका तुमच्या मनात आली का? पण मित्रमैत्रिणींनो अहो, तुमच्या बरोबरचा हा संवाद थांबणं ही गोष्ट माझ्यासाठीही खरोखरच खूपच त्रासदायक आहे, आणि म्हणूनच आज पण लक्षात कोण घेतो या मालिकेला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण थांबूया. थांबूया म्हणजे फक्त सांधा बदलायचा हो, आणि शेवटी काही ना काही बदल हा आपल्याला हवाच असतो, नाही का? त्याने आपल्या जगण्याची गंमत हे अधिकच वाढते, जगण्याला एक लज्जत येते, खरं की नाही? संवादही अपवाद नाही. अहो, कुणाशी तरी मनातलं मनमोकळं बोललं की कसं हलकं मोकळं मोकळं वाटतं, होय की ना? बर हे मनही बेटा असं मोकळं केलं ना तरी आपलं पुन्हा पुन्हा भरून येतं बरं का. नवीन विषय नवीन कल्पना थांबतच नाहीत आणि म्हणूनच मन आणि त्याचा एकूणच मुक्त असा संचार म्हणा किंवा एक त्याचं विहरण म्हणा हे सतत चालू असतं आणि मग तुम्हाला काय मला काय ते सांगावं ऐकावं असं वाटतं होईल ना. माझ्यासारख्या चॅटर बॉक्सला तर मनात आलं किंवा काही घडलं की ते पोटात असं उकळत राहतं बघा. त्याचे बाप जसे कोणते आतल्या आत मुरतच नाही ओठांच्या दारांना मग धडका देत बसते आणि मग हो मग काय ती बाहेर पडेस्तवर मी बेचैन असते आणि मग असाच कुणाशी ना कुणाशी तरी संवाद साधते आणि तेव्हा खरोखरच अगदी शांत होते भरून पावल्यासारखं वाटत. आपल्यातलेही हे संवादाचं नातं असंच आहे. मनात येईल ते तुम्हाला मलाच काय कुणालाच सांगता येत नाही नेमकं केव्हा काय कुठे कसं मनात येईल ते. अहो बहिणाबाईंनी सुद्धा म्हटलंय ना होत होत भुईवर गेलं गेलं अभायात मग आपली काय तीच अवस्था. म्हणूनच मित्र मैत्रिणींनो आपल्यातला हा संवाद आपण असाच चालू ठेवणार आहे आणि तुमच्या सहवासातला हा संवादाचा आनंद आपण वक्ता म्हणून श्रोता म्हणून दोघेही अनुभवूया.

तशी नक्की बोलीन आणि माझं मन हलकं करीन. आणि मला वाटतं तिथं संवाद जुळतो, संवादी सूर जमतात, तिथं मी माझ्या त्या आनंदात सहभागी व्हाल, तुम्हालाही ते आवडेल असा आपला गेल्या 6 वर्षाचा सहवास. तुमचे वेळोवेळी येणारा प्रतिसाद मला नक्कीच खात्री देतोय, विश्वास देतोय. कधी कधी माणसाला प्रत्यक्ष भेटण्याची गरज असतेच असं नाही. शब्दातून भावनातून जी नाती जोडली जातात तो संवाद सेतू हा खर तर आपल्यातला एक भक्कम दुवा होतो, खरं ना. मग आता बघूया आपल्या या भेटी या संवादात कुठल्या वाटेवर कुठलं वळण घेत आपण पुढे जाणार आहोत. आजपर्यंत दिला तसाच भरभरून प्रतिसाद द्या आणि आपल्या संवादाचा हा सेतू भक्कम करा, नवे करालच, याच विश्वासाने पुन्हा भेटूया. याच वेळी याच दिवशी असेच भेटत राहू हो, पण तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: तुमचे बिल या वस्तुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड विश्वास IMPS क्षणात पैसे पाठवा क्षणात आनंद पोहोचवा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात जलद व्यवहार सुरक्षित व्यवहार विश्वासाचा व्यवहार

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा

0: या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: कृषी संदेश

0: कोबी हे म्हणजे एक महत्वाचं भाजीपाला पीक. जसं आपल्याला भाजीमध्ये ते आवडतं, पण निसर्गामध्ये किडींनाही ते आवडतं पीक आहे. तर याच्यावर ज्या किडी आहेत की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन उत्पादन कमी होतं, प्रमुख किडीमध्ये जर उल्लेख करायचा झाला तर मावा, चौकुनी, ठिपक्याचा पतंग, पाना खाणारी अळी, गड्डा पोखरणारी अळी, या काही महत्वाच्या किडी आहेत की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कोबीवर नुकसान होतं. तर ही जो मावा आहे ही कीड पिवळसर किंवा राखाडी रंगाची असते, आकारानं लहान असते आणि साधारणतः त्याचा जो वावर आहे ती जागा म्हणजे पानाच्या खालच्या बाजूला. मावा किडीचं पुनरुत्पादन बहुतांश वेळा नर मादीच्या मिलनाशिवाय होतं. एक मादी साधारणतः 25 ते 30 पिलांना जन्म देते. 3 आठवड्यात त्यांचा जीवनक्रम हा पूर्ण होतो आणि पूर्ण वाढ झालेला जो मावा आहे हे काय करतात की पानातील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पानं आकसतात, सुकतात, रस शोषून घेतात आणि आपल्या शरीरातून पातळ चिकट एक गोड पदार्थ जो आहे, चिकट स्त्राव ज्याला म्हणतो, तो त्या कोबीच्या पानावर टाकतात आणि त्यामुळं पानावर काळ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते आणि त्याचा परिणाम पानामध्ये अन्न तयार करण्याच्या क्रियेवर होतो आणि प्रादुर्भावग्रस्त कोबीचा जो गड्डा म्हणतो तो आकाराने लहान राहतो. त्याचप्रमाणे अशा गड्ड्यांना बाजारात भाव सुद्धा कमी मिळतो. तर हा जो पतंग आहे, चौकोनी टिपक्याचा पतंग म्हणतो, कोबीवरील अतिशय महत्वाची कीड आहे. पतंग आकाराने लहान असतो, त्याच्या पाठीवर 3 चौकोनी उठावदार पांढरे ठिपके असतात, म्हणून या किडीस आपण चौकोनी ठिपक्याचा पतंग किंवा त्याला कधी कधी पाकोळी असं सुद्धा म्हणतात. किडीचा जो जीवनक्रम आहे तो अंड, अळी, कोश आणि पतंग 4 अवस्थातून पूर्ण होतो, परंतु यातील जी अळी अवस्था आहे ना ती फार हानिकारक असते. या किडीची मादी जी आहे ती नर पतंगाशी मिलन झाल्यानंतर पानाच्या खालच्या बाजूस चिरेजवळ पिवळसर रंगाची अंडी घालते आणि एक मादी सुमारे 50 ते 60 अंडी घालते साधारणतः. अळी काय करते की प्रथम पानाचा वरचा जो पापुद्रा आहे तो खाते आणि त्यानंतर पाने कुरतडायला लागते. त्यामुळे काय होतं की प्रादुर्भावग्रस्त पानाची चाळणी झालेली दिसते. परिणामी गड्डा जो असतो, गोबीचा गड्डा बनतो पण कोबीचा, तो लहान राहतो, गड्ड्याची वाढ चांगली होत नाही आणि अळ्या गड्ड्यात राहून पाने खातात. या किडीचा प्रादुर्भाव जर विचार केला प्रामुख्याने तर फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. पूर्ण वाढ झालेली जी अळी असते ती नंतर काय होते की कोश अवस्थेत जाते. जाताना ती पानाच्या आतील तसेच खालच्या बाजूस रेशमी आवरणात ती कोश अवस्थेत जाते आणि ही कोश अवस्था 6 ते 7 दिवस असते आणि त्यातून मग पतंग, ज्याला आपण चौकोनी ठिपक्याचा पतंग असं म्हणतो, बाहेर पडतो आणि पुन्हा दुसऱ्या पिढी सुरुवात होते. या किडीच्या एका हंगामात 5 ते 7 पिढ्या पूर्ण होऊ शकतात. तर अशा प्रकारे साधारणतः हिचं जे नुकसान आहे किंवा जीवनक्रम आहे तो चौकोनी ठिपक्याचा पतंगाचा अशा प्रकारे असतो. तर पानं खाणारी अळी जी आहे ही सुद्धा कोबीवर अतिशय नुकसानदायक कीड आहे. तसं ही अळी जी आहे ती हिरव्या रंगाची असते. चौकोनी ठिपक्याच्या पतंगाच्या अळीपेक्षा थोडी मोठी असते. या अळीच्या जो पतंग आहे तो पानावर साधारणतः 200 ते 300 अंडे घालतो. 7 ते 8 दिवसात त्यातून अळ्या बाहेर पडतात. तर जसं आपण म्हणतो की बा शत्रूचं जर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करायचं असेल, आपण आज कीड व्यवस्थापनासाठी व्यवस्थापन संज्ञा वापरतो, तर आपल्याला सर्वप्रथम जर बाब कोणती महत्वाची असेल ती असते की त्यांचं आपण होणारं नुकसान कसं करतं, त्याच्यामध्ये त्यांचं जीवनचक्र कसं आहे, कीटकनाशकं आपण त्याच्यावर वापरण्याचा प्रयत्न करतो, कोणत्याही किडींच्या व्यवस्थापनाकरता, आणि ते आवश्यकही असतं. परंतु रासायनिक कीटकनाशकाच्या अतिवापरामुळं किडीमध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता निर्माण होते. महत्वाची बाब जी आहे की रोपवाटिकेत बी लावण्यापूर्वी कोबीच्या बियाण्यास 5 ग्रॅम इमिडाक्लोपिड, 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियास या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करून घ्यायला पाहिजे. रोपवाटिकेत रोपाची जी उगवण झाल्याच्या नंतर रोपांवर 4% निंबोळी अर्काची आपण फवारणी करायला पाहिजे. रोपाची पुनर्लागवण करण्यापूर्वी कोबीच्या 25 ओळीनंतर 2 ओळी आपण मोहरीच्या ठेवल्या पाहिजे. महत्वाची बाब आहे की 25 ओळी आपण जर का कोबीच्या लावल्या तर 2 ओळी ह्या त्यानंतर आपण मोहरीच्या लावायच्या. कोबीची रोपं स्थिरावल्याच्या नंतर पक्ष्यांना बसण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की बा ठिकठिकाणी काठ्याचं मचाण म्हणतो, अशी थांबे म्हणतो, ते लावले पाहिजे. आणि त्यामुळे पाकोळी ज्याचा आपण अगोदर उल्लेख केला तर तिच्या अळ्या आणि पानं खाणाऱ्या ह्या जरा मोठ्या प्रमाणात पक्षी वेचून खातील आणि याचे काम गंध सापळे सुद्धा आपण या अळीच्या संदर्भात जर लावले ते सुद्धा फायदा असतो. या गंध सापळ्याकडे अनुक्रमे पाकोळी आणि पाणी खाणाऱ्या अळीचे पतंग आकर्षित होतात. म्हणजे त्या मादी पतंगाच्या वासाची गोळी जर आपण त्या सापळ्यात लावली तर तिथे पतंग अडकतील. उभीचे कड्डे धरण्यापूर्वी किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला की बीटी ज्याला म्हणतो आपण, अनेक कंपन्यांनी आणलेला आहे ते बाजारामध्ये, 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण सायंकाळी किंवा सकाळी जर फवारणी केली हे साधारणतः कुबीचे कड्डे धरण्यापूर्वी किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच आपल्याला चांगल्या प्रकारचं त्याचं व्यवस्थापन मिळतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुमचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
9: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते 2.5 अक्षर प्रेम का या विषयावर। मंडळी, मागच्या या कार्यक्रमामध्ये आपण वनस्पतीशास्त्रज्ञ ल्युथर बर्बँक याच्याबद्दल ऐकलं होतं, तर त्याच्यावरचा माझा लेख एका मुंबईतील डॉक्टरांपर्यंत पोहोचला आणि मला त्यांचा फोन आला। डॉक्टर अकबर इनामदार हे त्यांचं नाव। ते सुफी पंथाचे असून आध्यात्मिक साधना करतात। ते मला म्हणाले की माझे एक गुरुबंधू अनेक वर्षांपासून असा प्रयोग करत होते, असा म्हणजे झाडांशी बोलण्याचा। डॉक्टर कपूर हे त्यांचं नाव। ते आपल्या बागेतील झाडं वृक्षवेलींशी बोलत असत। एकदा त्यांना काही कामासाठी 2 वर्ष कॅनडाला जावं लागलं। त्यावेळी जाताना ते आपल्या माळ्याला आपल्या बागेची काळजी घे असं सांगून गेले। माझ्या गैरहजेरीत माझ्या बागेची काळजी घे, झाडांना वेळच्यावेळी पाणी खतं आणि मशागत करत जा, असं त्यांनी त्या माळ्याला सांगितलं आणि मग आपल्या कामासाठी ते परदेशी निघून गेले। 2 वर्षांनी ते परत आल्यानंतर जेव्हा आपल्या बागेमध्ये आले तेव्हा त्यांना बागेतील झाडं अक्षरशः आनंदानं नाचत आहेत असं वाटायला लागलं। झाडं डोलत होती, त्यांना आपल्या जागेवरून हालता येत नव्हतं।

नाहीतर त्यांनी डॉक्टर कपूर यांना मिठीच मारली असती. डॉक्टर कपूर यांनी हे सगळं पाहिलं आणि झाडांना त्या आनंदाचं कारण विचारलं. झाडे म्हणाली, तुम्ही परत आलात ना म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आहे. डॉक्टर कपूर म्हणाले, अरे माझ्या गैरहजेरीत तुमची काही आबळ तर झाली नाही ना, माळ्यानं तुमची व्यवस्थित काळजी घेतली ना. झाडं म्हणाली, हो त्यांनी आमची काळजी घेतली, अन्न पाणी वेळच्या वेळी दिलं, पण फक्त एकाच गोष्टीची कमी होती. डॉक्टरांनी विचारलं, ती कोणती? झाडं म्हणाली, त्यानं आम्हाला सगळं दिलं पण प्रेम नाही दिलं. तो आमच्याशी प्रेमानं कधीच बोलला नाही, कधी प्रेमानं अंगावरून हात फिरवला नाही. मंडळी, इथं त्या डॉक्टर अकबर इनामदार यांनी सांगितलेला किस्सा संपला. मी सहज त्यांना एक प्रश्न विचारला. हा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये येईल. मी म्हटलं, झाडं त्यांच्याशी एवढं बोलली आणि झाडांची भाषा त्यांना कशी काय कळली, हे जरा अविश्वसनीयच वाटतं नाही का? तेव्हा ते म्हणाले, माझे ते गुरुबंधू झाडांशी, त्यांच्या भावनांशी एवढे एकरूप झाले होते की त्यांना झाडांची भाषा समजू लागली होती. झाडं त्यांच्याशी आणि ते झाडांशी संवाद साधत असत. शेवटी सर्वांचा आत्मा एकच असतो. जी माणसं निसर्गाशी संवाद साधतात, एकरूप होतात, त्यांना निसर्गाची भाषा कळते. डॉक्टर इनामदार बोलले ते खरंच होतं. आपणही निसर्गाचा एक भाग आहोत, फक्त आपण ते विसरून गेलो आहोत. त्यामुळे निसर्गापासून आपण वेगळे पडलो आहोत. प्रेम ही एक उदात्त आणि वैश्विक भावना आहे. ती झाडांना पशुपक्ष्यांना कळते, मग मानवाचा तर प्रश्नच नाही. झाडांना आपल्यासारखं व्यक्त होता येत नसेल, पण प्रेम त्यांनाही कळतं. भाषेचं वरदान माणसाला लाभलं आहे. पण प्रेम ही एक अशी भावना आहे की जी शब्दांशिवायही व्यक्त करता येते, अनुभवता येते. खामोशी या चित्रपटात गुलजार यांचं एक सुंदर गाणं आहे. हमने देखी है वो नाखून की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम न दो, हे ते सुंदर गीत. या गीतात प्रेमाबद्दल सांगताना गुलजार

प्रेमाचं यापेक्षा सुंदर उदात्त आणि पवित्र वर्णन क्वचितच आढळेल. या गीतामध्ये कवी म्हणतो की प्रेमाला व्यक्त होण्यासाठी कुठल्याही शब्दांची ध्वनीची आवश्यकता नाही. प्रेम म्हणजे अशी एक आगळी वेगळी शांतता. खरं तर शांतता म्हणजे आवाज, ध्वनीचा अभाव. पण ही एक अशा प्रकारची शांतता आहे की जी ऐकू शकते आणि तुम्हाला ऐकू येणार असेल तर खूप काही सांगून सुद्धा जाते. ना ये बुजती है, ना रुकती है, ना ठहरी है कहीं, या ओळीत प्रेमाचं शांततेचं केलेलं वर्णन आत्म्याशी साधर्म्य दाखवणारं वाटतं. इथे मला गीतेतल्या एका श्लोकाची आठवण येते. गीतेमध्ये आत्म्याबद्दल म्हटलं आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. म्हणजे आत्म्याला शस्त्र नष्ट करू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, किंवा हवा त्यातील आर्द्रता ओलावा शोषून घेऊ शकत नाही. कारण आत्मा हा अवयवरहित आहे, अव्यक्त आहे. अवयव नसलेल्या गोष्टीवर शस्त्र, हवा, अग्नी, पाणी इत्यादींचा प्रभाव पडेल, पण आत्म्यावर नाही. त्याचप्रमाणे प्रेमावर म्हणजे निरपेक्ष, निस्वार्थी, उदात्त अशा प्रेमभावनेला कोणी नष्ट करू शकत नाही. अशी सुंदर ही प्रेमाची भावना, जणू ईश्वरीय देणगी. म्हणून तर पुढच्या ओळीत गुलजार म्हणतात, नूर की बूंद है सदियों से बहा करती है. नूर म्हणजे ज्योती, प्रकाश, सौंदर्य. सुफी पंथात नूर हे परमेश्वराचं एक नावसुद्धा आहे. याच गीतात प्रेमाबद्दल सांगताना कवी पुढे म्हणतो, सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो. प्रेम म्हणजे फक्त जाणीव, ती अनुभवायची असते. प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं. ते देणाऱ्याला किंवा घेणाऱ्याला दिसत नाही, पण खरं प्रेम असेल तर या त्या दोघांनाही ते जाणवल्याशिवाय राहत नाही. तेव्हा ईश्वरा एवढीच पवित्र ही प्रेमभावना आहे. कवी बी अर्थात कवी मुरलीधर गुप्ते आपल्या एका कवितेत प्रेमाबद्दल बोलताना म्हणतात, प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे. ढीगभर आशीर्वादाचे शब्द आणि एक पाठीवरून फिरणारा हात. आशीर्वादाचे शब्द लाख उदात्त असतील, पण पाठीवरून फिरणारा एक प्रेमळ हात सगळं काही सांगून जातो. सांत्वनाचे, आधाराचे कोरडे शब्द, पण त्यापेक्षाही आश्वासक प्रेमळ नजर, एखादा आपुलकीचा स्पर्श, एखादी मिठी खूप काही सांगून जाते. मी आहे ना हा भाव न सांगताही त्यात व्यक्त झालेला असतो. प्रेमानं शिकवणारे साने गुरुजी विद्यार्थ्यांना प्रिय असतात. खरा धर्म तेच आपल्याला सांगतात. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेत त्या विद्यार्थ्याला फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणून सांगणारा त्यांचा हात हवा असतो. परमेश्वराला तरी दुसरं काय हवं असतं? परमेश्वर आणि भक्त यांच्यात प्रेमाचं नातं असतं. त्या नात्यात, ज्या नात्यामध्ये बळजबरी असते तिथं प्रेम कुठं असतं? जिथे स्वार्थ आला तिथे प्रेम कुठे असतं? खरं प्रेम हे निव्वळ शारीरिक कधीच नसतं. ते रंगरूपावर अवलंबून नसतं. आपल्या प्रिय व्यक्तीचा सगळ्या गुणदोषांसहित स्वीकार करतं ते प्रेम. कुठलीही अपेक्षा नसताना केलं जातं ते प्रेम. आजकाल आपण प्रेमाचा अर्थ फार मर्यादित करून टाकला आहे. चित्रपट मालिकांमधून दाखवलं जाणारं प्रेम हेच खरं प्रेम असं आपल्याला वाटायला लागलं आहे. ते बेगडी प्रेम विसरून खरं प्रेम समजून घ्यायची गरज आज कधी नव्हे इतकी जास्त आहे. आमच्या घरातील माणसं, आमचे शेजारी, इथून सुरुवात करून हा प्रेमाचा परीघ विस्तारत गेला पाहिजे. आज आपण द वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज असं म्हणतो, जग जवळ आलं असं म्हणतो, पण खरंच ते कितपत जवळ आलं आहे?
जे जवळ आल्यासारखं वाटतं ते आभासी तर नाही ना. विश्वबंधुत्वाचा संदेश तर आपल्या संतांनी आधीच देऊन ठेवला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ही खूपच उदात्त भावना आहे. तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला कदाचित वेळ लागेल, पण सुरुवात तर करूया. अन्यथा आपण कितीही शिकलो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत आपल्या सगळ्या व्यवहारात प्रेमाचा अंतर्भाव होत नाही तोपर्यंत सगळं निष्फळ आहे. संत कबीर म्हणतात, पुथी पडी जगमुआ पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय. मंडळी, कबीरांच्या या छोट्याशा दोह्यामध्ये जीवनाचं सार सामावलं आहे असं मला वाटतं. ज्यानं प्रेम जाणलं त्यानं सर्व काही जाणलं. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं

0: तुमचं बिल या वस्तुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूया प्रेम धवन यांची गीतरचना धडकन या चित्रपटामधली. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, ऐसा भी होता है या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे SH बिहारी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: आनंद मिलिंद यांच्या संगीताने सजलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या स्वरामध्ये.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा
3: कपूर यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट बैराग.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: आशिक या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागवायचेत
2: ना, मग थांबायचं कशाला. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे अमित कुमार यांनी गायलेलं जवानी या चित्रपटामधलं. शब्दरचना गुलशन बावरा यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: आजकाल एवढी गर्दी कशी काय अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
4: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
3: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
4: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
4: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500
5: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे कीबोर्ड कृपा परदेशी ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सचिन देवबर्मन, चित्रपट बंबई का बाबू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं प्रेम धवन यांची गीत रचना. ऐकूया गीत या चित्रपटामधले. गीताला संगीत साज आहे कल्याणजी आनंदजी यांचा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शैलेंद्र ह्यांचं गीत बरसात या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: इतर बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: या चित्रपटामधलं नक्ष लालपुरी यांचं गीत आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: ऐकूया मुकेश यांच्या स्वरात छलिया या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना कमाल जलालाबादी यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी.

0: नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत SH बिहारी यांचं आग और दाग या चित्रपटामधलं. मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं आहे N दत्ता यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: राज आपण लग्न कधी करायचं
4: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
3: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
4: मग आता पुढे काय करायचं
5: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
4: पण मग संपर्क कुठे करायचा
5: अगदी सोपं आहे रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर
3: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
4: चला म्हणजे माझी सुटका झाली
6: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि हे गीत आहे अंदाज या चित्रपटामधलं ऐकूया हसरत जयपुरी यांची गीतरचना मोहम्मद रफी यांच्या आवाजात संगीतकार शंकर जयकिशन

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत दस्तक या चित्रपटामधलं. संगीतकार मदन मोहन.

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आणि चांगला परतावा कुठे मिळेल
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना
4: हो आहे ना ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज
3: वा आणखी काही खास
4: हो आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888 विश्वास बँक तुमच्या विश्वासाची बँक
5: ऐकूया राजकुमारी यांच्या स्वरामध्ये केदार शर्मा यांची गीतरचना संगीतकार रोशन आणि चित्रपट बावरे नयन

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स.
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
3: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी
5: बरसात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. रमेश शास्त्री यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278. स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
4: कॉम्प्लेक्स. अग्निरेखा या चित्रपटामधलं गीत कवी प्रदीप यांची शब्दरचना. लता मंगेशकर आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं गीत. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता ऐकूयात कीचकवध या चित्रपटामधला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश केवळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
4: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे N. दत्ता यांचं.

0: होमुसच्या समुद्रधुनीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेच्या एका मानवरहित जहाजावर हल्ला केल्याचा दावा रविवारी इराणने केला आहे. अमेरिकेने या कथित हल्ल्याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तत्पूर्वी अमेरिकी युद्धनौकांवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या 3 तेल टँकरवर लष्करी कारवाई केल्याची माहिती अमेरिकेने दिली होती. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर या युद्धाची सुरुवात झाली होती. जून महिन्यात दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी कराराची घोषणा झाली असली तरी वाटाघाटी निष्फळ ठरल्यामुळे अधूनमधून संघर्ष सुरूच आहे. दोन्ही देश एकमेकांना लष्करी आणि आर्थिक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका महिन्याच्या शांततेनंतर गेल्या आठवड्यात दोन्ही देशांनी पुन्हा हल्ले सुरू केले. यात होमुसची समुद्रधुनी आणि इराणच्या किनारी भागांना लक्ष्य केले जात असून या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात दक्षिण इराणमध्ये किमान 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू. दिल्लीतील दुर्घटनेत 5 जण गंभीर. दक्षिण दिल्लीतील सत्यनिकेतन परिसरात रविवारी मुलांचे वसतिगृह असलेली 50 वर्षे जुनी 5 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. हा परिसर दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसच्या जवळ आहे. विद्यार्थ्यांची वसतिगृहे आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांनी भरलेल्या अरुंद आणि गजबजलेल्या गल्लीत ही इमारत होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही इमारत कोसळली तेव्हा तळघरात बांधकाम सुरू होते आणि इमारतीत 30 ते 50 जण होते. कोसळलेली इमारत होस्टेल डेज या नावाने ओळखली जात होती. त्या इमारतीत सुमारे 15 खोल्या होत्या आणि प्रत्येक खोलीत 2 ते 3 विद्यार्थी राहत होते. नानकपुरा गुरुद्वाऱ्याजवळ एक इमारत कोसळली आहे अशी सूचना दुपारी 1:34 साऊथ कॅम्पस पोलीस ठाण्यात मिळाली. त्यानंतर पोलिसांसह अग्निशमन दल, सीएटी रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. या बचाव पथकांनी अनेक जणांना वाचवले. इतर जखमींना तातडीने एम्स मध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यातील एकाचा आधीच मृत्यू झाला होता. आता वळूया पुढील बातमीकडे. बिहारमध्ये 19 लाख नागरिक पुराने बाधित. प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा. बिहारमधील 11 जिल्ह्यातील 19 लाखाहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला असून पाटण्यातील गांधी घाट येथे गंगेची पाणी पातळी पूररेषेहून वर गेल्यानंतर प्रशासनाने नदीखालील भागातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. पावसामुळे गंगा नदीसह राज्यातील विविध नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर अशा 11 जिल्ह्यातील 330 ग्रामपंचायतींमधील सुमारे 19.57 लाख लोक बाधित झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार हतीदह येथे गंगेची पाणी पातळी यापूर्वीच्या सर्वाधिक पूर पातळीपेक्षा वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकारी आणि क्षेत्रीय पातळीवर यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश दिले असून पाणी पातळी नदी किनारी संवेदनशील ठिकाणे आणि सखल भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. रविवार ठरला खरेदीचा वार. गणेशोत्सवाला अवघा आठवडा शिल्लक असताना बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. रविवारमुळे बाजारात गणेशोत्सव साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे मेन रोड कांदडे मारुती लेन परिसरात कोंडी पाहावयास मिळाली. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडत होती. रस्त्याच्या कडेला दुकाने थाटलेल्या व्यावसायिकांना माल भिजू नये म्हणून तारेवरील कसरत करावी लागली. शनिवारी औद्योगिक वसाहतीला सुट्टी असल्याने गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होती. मात्र पावसामुळे साहित्य विक्रीला फटका बसला. गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेले सजावटीचे साहित्य, मखर, विद्युत रोषणाई, माळा, पूजेचे साहित्य तसेच गणेश मूर्तींचे बुकिंग करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात गर्दी करताना दिसून आले. सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू राहिल्याने अनेकांनी बाजारपेठेत जाणे टाळले होते. मात्र दुपारी उघडीप मिळाल्यानंतर बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. पावसामुळे बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोय.
1: पण काय

0: टेस्ट समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130202088. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं गीत.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: राजमंड राजश्री या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, गीताला संगीत आहे राम कदम यांचं, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं.

0: बाकी काही उरले नाही राहील का ध्यानात।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया कांचनगंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत। गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात।

कार्यक्रमात हे गीत आहे राम शास्त्री या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. ऐकूया अनंत मराठे आणि मंजू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव घोळे यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि नेहमीप्रमाणेच माझ्या बरोबर आहेत कविता गायधनी. कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ.
1: धन्यवाद. धन्यवाद हरिभाऊ, नमस्कार.
0: आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय.
1: खरंय, खरंय.
0: आणि खर तर आज तुम्ही मैत्रिणींना घेऊन आलात.
1: हो, कारण विशेषच होत ना तसं मैत्रिणींना आणण्यासारखं.
0: हो, कीर्तन शिबिर आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये या तुमच्या सगळ्या मैत्रिणी होत्या.
1: हो,
0: आणि मला वाटतं आजच्या दिवशी हे शिबिर कसं झालं आणि काय काय गमती जमती आणि काय अनुभव आले यावरती आपण आज गप्पा मारूया. चालेल?
1: अगदी अगदी चालेल हरिभाऊ. खरं म्हणजे त्याच उद्देशाने आज इथे आले मी. की खरं म्हणजे तुम्ही कीर्तन शिबिर म्हणले आणि आपण जेव्हा हरिभक्त परायण आफळेबुवांचा आणि हरिदास गुरुजींचा एपिसोड केला तेव्हा पण आपण हाच विचार मांडला होता की कीर्तन शिबिर आपण घेतोय. पण आता कीर्तन शिबिर झाल्यानंतर मला सांगायचंय की ते कीर्तन शिबिर नाहीये, त्याचं आता नाव बदलणार आहे मी. आनंदाचे 10 दिवस असं काहीतरी नाव ठेवणार आहे आता मी पुढच्या वर्षी. कारण खरंच निखळ आनंद आम्हाला या शिबिरातून मिळाला आणि माझ्यासारखाच अनुभव माझ्या मैत्रिणींचा पण असणार याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी आज अनघाला घेऊन आली आहे. अनघा धोडपकरला
2: नमस्कार. कविता
1: सुजाता चौधरीला मी बोलवलं इथे.
3: नमस्कार कविताताई.
1: आणि माझी मैत्रीण स्नेहल दंताळे हिला पण इथे बोलवलेलं आहे.
4: नमस्कार कविताताई.
0: कविताजी, आपण खर तर या शिबिराबद्दल, शिबिर आयोजित जरी तुम्ही केलेलं असलं तरी त्याच्यामध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आफळेबुवा आणि हरदासजी यांच्याशी पण आपण गप्पा मारल्यात आणि भरपूर गप्पा मारल्यात.
1: 3 ते 4 एपिसोड गप्पा मारल्यात आपण.
0: तर मला असं वाटतं तरी सुद्धा आमच्या श्रोत्यांना एक त्याची कल्पना यावी म्हणून हे नेमकं काय होतं, केव्हा होतं हे तुम्ही कृपया सांगाल.
1: आपण दरवर्षी कीर्तन शिबिर आयोजित करतो. आता हे 3रं वर्ष आहे. खरी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आफळेबुवांनी सांगितलं की 10 दिवस मी ते नाशिकमध्ये असतात म्हणजे कीर्तनासाठी, तेव्हा त्यांनी सांगितलं की ते 10 दिवस आपल्याला काही त्याचा चांगला उपयोग करता येईल. आणि त्यांची आणि हरिदास गुरुजींची दोघांची पण मनापासूनची तळमळ अशी की तरुण पिढीने कीर्तनाकडे वळावं. आणि त्याच उद्दिष्टातून आम्ही कीर्तन शिबिर हा उपक्रम सुरू केला, जे आता मी म्हणलं की 3रं वर्ष आहे त्याचं. तर तिन्ही पण वर्षी आपण तरुणांना जितक्यात जास्तीत जास्त आपल्याला ह्याच्यात घेता येईल अशा दृष्टीने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद पण मिळाला आपल्याला. तर गुरुपौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवसापासून 10 दिवस हे शिबिर आपलं दरवर्षी होतं. हे म्हणजे दिवस पण नक्की असतात आपले. आणि ह्या वर्षी आपण ते कालिका मंदिरात घेतलेलं होतं. 10 दिवसाचा कीर्तन शिबिराचा वर्ग घेतला आपण. त्याच्यामध्ये हरिभक्त परायण आफळेबुवा आणि ज्ञानसैनिक संघ प्रणेते श्री हरिदास यशवंत गुरुजी हे दोघं जण मार्गदर्शन करतात. यावर्षी आफळेबुवांनी आम्हाला अभंग कसा सोडवून दाखवायचा म्हणजे कीर्तनामध्ये याचं मार्गदर्शन केलं. आणि हरिदास यशवंत गुरुजींनी आम्हाला भगवद्गीतेच्या व्यतिरिक्तच्या 10 गीता शिकवल्या. आणि हा एक खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे मुळात कित्येकदा हे पण माहिती नाहीये की भगवद्गीतेच्या व्यतिरिक्तही काही गीता आहेत. तसे मागच्या वर्षी हरिदास यशवंत गुरुजींनी उपनिषदाचा वर्ग घेतला होता. त्यांनी 10 उपनिषदांची ओळख करून दिली होती आणि आफळेबुवांनी अभंग सोडवून दिलेले होते. त्याच्यामुळे ह्या शिबिराचा सगळ्यांना खूप फायदा होतो. कीर्तन कसं करावं आणि प्रवचन कसं करावं याविषयी अगदी समग्रपणे दोघही जण आपल्याला माहिती देतात. यावर्षी विशेष म्हणजे आणि कमी 4 लाईव्ह कीर्तनं ठेवली होती, ज्याच्यामध्ये विक्रमबुवा नांदेडकरांनी दासगणू पद्धतीचं कीर्तन सादर केलं. प्रणवशास्त्री गोखल्यांनी प्रवचन कसं करावं हे सांगितलं. अवंतिकाताई टोळे यांनी नारदीय कीर्तन सादर केलं आणि राठी महाराजांनी वारकरी संप्रदायाचं कीर्तन सादर केलं. त्याच्यामुळे त्याही 4ही कीर्तनाच्या प्रकारांचा शिबिरार्थींना एक तो खूप मोठा फायदा झाला की प्रत्यक्ष सादरीकरण कसं केलं जातं याचा पण छान अनुभव सगळ्यांना मिळालेला आहे.
0: अनघाताई, तुमच्याकडे येईल मी. तसं रेडिओ विश्वास तुम्हाला नवीन नाही.
2: नक्कीच नवीन नाही. अंगणच आहे माझे.
0: आणि कीर्तन प्रवचन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पहिल्यापासून चांगली आवड पण आहे आणि त्यामध्ये तुम्ही रमतात पण.
2: नक्कीच.
0: तुमचा काय अनुभव होता या 10 दिवसातला?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे 10 दिवस संपू नये हाच अनुभव होता. कारण या 10 दिवसात आम्हाला इतकं काय मिळालंय ना, मुळामध्ये कीर्तनामध्ये जे अभंग घेतले जातात त्या अभंगाची प्रस्तावना कशी असावी हे बुवांनी आम्हाला खूप छान सांगितलं. म्हणजे त्याच्यामध्ये मुद्दे कुठले असावेत, असंबद्ध बडबड त्याच्यामध्ये नसावी, हा महत्वाचा मुद्दा आम्हाला त्यांनी सांगितला. किंवा जे काही आपल्याला मांडायचं आहे ती त्या अभंगाला साजेशी अशी रूपरेषा आपल्या मनामध्ये पहिल्यांदा तयार झालेली पाहिजे आणि त्या दृष्टीने इतरांचे देखील अभंग आपल्याला त्याच्यामध्ये सांगता आले पाहिजेत की जो अभंग आपण निवडला आहे त्याला अनुषंगानेच आपल्याला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजेत, फापट पसारा नको. हे आम्हाला कळलं आणि याच्यातनं आपल्याला एक लक्षात आलं की आपण स्वतःला जरी प्रौढ म्हणत असलो तरी सुद्धा तरुणांनी याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, यासाठी आमच्यासारख्या लोकांनी आता प्रयत्न केले पाहिजेत हे आम्हाला त्या वर्गातनं शिकायला मिळालेले. त्यामुळे पुढल्या वर्षी आम्ही कविताताईंना नक्की मदत करणार आहे, याच्यासाठी जास्तीत जास्त तरुणांना आम्हाला ह्या वर्गाला आणण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत.
0: क्या बात आहे. स्नेहलताई दंताळे, तुमचा कीर्तनाचा या अगोदरचा काही अनुभव होता का?
3: नाही, मी कीर्तन ऐकली बरीच, परंतु त्याच्यातला जो क्रम असतो ना तो ऐकताना त्यावेळी कधी कळला नव्हता की अशा पद्धतीने मांडणी असते. म्हणजे असं वाटायचं की कुठला तरी एक अभंग घेतला आहे आणि त्याच्या अनुषंगाने काहीतरी कथा चाललेल्या आहेत आणि शेवटी गजर होतो आणि कीर्तन संपतं, असं काहीच थोडस डोक्यात होतं. पण कीर्तन म्हणजे मांडायचं कसं हा जो विषय होता की कीर्तनकार म्हणून जेव्हा उभं राहायचंय किंवा समोर जे कीर्तनकारांना आपण ऐकतो तर ती मांडणी कशी जाते हा मुख्यत्वे यावेळेला मला पहिल्यांदा अभ्यासाला मिळालेला विषय होता की याची मांडणी कशी असते ही सगळ्यात आधी मला यावेळेला शिकायला मिळाली. आणि बुवांना तर ऐकणं आणि त्यांच्याकडून समजून घेणं हा खूप मोठा मला अनुभव होता यावेळेला.
0: क्या बात आहे. सुजाताताई चौधरी, सुजाताताई तुम्ही राहणाऱ्या कुठल्या हो?
4: मी तशी राहणारी प्रॉपर जळगावची.
0: अच्छा, मग जळगाव मध्ये कीर्तनाचं कसं वातावरण आहे असं वाटतं तुम्हाला?
4: नाही, त्यावेळेस तर मी हा काहीच अनुभव घेतला नाही. आता सध्या इतक्यातच मी पहिल्यांदाच कालिका मंदिरामध्ये हा अनुभव घेतलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मला चारू तांबळे गुरुजींचा सहवास लाभायला पाहिजे होता, त्यांच्याकडनं काय शिकता येईल हे पाहायचं होतं, त्याच्यामुळे मी हे जॉईन केलं होतं.
0: पण मग या 10 दिवसांनंतर अगोदर जे काहीतरी अगदी काहीतरी वेगळं आहे हा विषय होता तो त्या 10 दिवसात कितपत तुम्हाला समजला?
4: असं आधी असं वाटायचं की कीर्तन एकदम सोपं आहे, पण तिथे 10 दिवस जे ज्ञान मिळवलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की हे खूप मोठ्या विस्तारित प्रमाणावर आहे आणि थोडस आपण उशिरा या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. थोडं आधी आलो असतो तर आपल्याला थोडं अजून चांगलं याच्यामध्ये जमलं असतं आणि आपण अजून चांगलं करू शकलो असतो.
0: कविताजी, या 10 दिवसामध्ये जे किती हे होते हो तिथे?
4: साधारण 40 सदस्य होते.
0: 40 सदस्य होते. 40 जणांमध्ये असं काही वाटलं का जसं शाळेमध्ये सुद्धा एखादा व्रात्य विद्यार्थी असतो असं काही वाटलं का?
1: असं नाजूक प्रश्न तुम्ही मला रेडिओवरती का विचारावे बरं? पण माझ्यापेक्षा सुद्धा दोन्ही गुरुजींना असे व्रात्य सदस्य सांभाळायचा, विद्यार्थी सांभाळायचा खूप अनुभव आहे, कारण व्रात्यामध्ये पहिली मीच आहे. त्याच्यामुळे असं काही नाही, छान सगळ्यांनी खेळीमेळीने त्याचा आनंद घेतला आणि ठीक आहे. काही आता खूप बाहेरून आलेले पण सदस्य होते, कोणाला काही छोट्या मोठ्या कंप्लेंट्स असतात, बट इट्स ओके. ते म्हणजे सगळ्यांचा फोकस शिकण्यावर होता, अध्यात्मावर होता आणि कीर्तनातून ह्या दोघांच्या सहवासातून जे मिळणार आहे त्याच्यावरती सगळ्यांचा फोकस असल्यामुळे काही तक्रारी आल्या नाहीत आणि छान मस्त खेळीमेळीत पार पडलं आमचं शिबिर.
0: क्या बात आहे. अनघाजी, या 10 दिवसातला तुमचा अनुभव काय?
2: एका शब्दात सांगते की अभंग किंवा कीर्तन प्रवचन हा वर्ग सादर करताना आमच्या एक लक्षात असं आलं की कोणाकडे काय मागावं हे याच्यातनं आम्ही शिकलो. देवाजवळ आपण काय मागावं, एखादा बुद्धिवंत असेल तर त्याच्याकडे काय मागावं, एखादा गरीब असेल तर त्याच्याकडे काय मागावं, आपण देवळाच्या बाहेर बसलेली जी व्यक्ती आहे की जी आपल्याकडे दयेने काहीतरी मागते आहे तिच्याकडे आपण काय मागावं, अशा समाजामध्ये असलेल्या अनेक व्यक्तींकडनं आपण काय मागावं म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडनं आपण काय शिकावं आणि ते जे शिकलेलं आहे ते आपण समाजामध्ये परत कसं द्यावं, म्हणजे शून्यातून परत शून्यामध्ये कसं जावं हे आम्हाला फार छान शिकवलं त्यांनी.
0: स्नेहलजी, एखादं शिबिर अटेंड करणं, आपण शाळेमध्ये पण जातो कॉलेजमध्ये पण जातो,
4: बरोबर,
0: मुलांना शाळेमध्ये गेल्यानंतर काय अनुभव येतो तो पण आपण म्हणतो, पण हा एक आध्यात्मिक विषयाचं शिबिर, असा काही वेगळा अनुभव तुम्हाला आला का?
3: हो, एक आध्यात्मिक विषयाचं शिबिर म्हटल्यावर एक वेगळ्या पद्धतीची शिस्त आपल्याला आपण स्वतःच पाळतो आणि इतरांकडूनही आपण तशी अपेक्षा करतो. म्हणजे आल्यावर आपली व्यवस्था आपणच करणं, सतरंजा घालणं, झाल्यावर उचलून ठेवणं, ही जी आहे ही न बोलता आपसूक घडणाऱ्या ह्या ज्या घटना आहेत या इथे आपल्याला प्रकर्षाने बघायला मिळतात आणि या जाणवतात. तिथे खाण्याच्या कुठल्या बाबतीत, म्हणजे खाण्याचा जो ब्रेक असतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या तक्रारी नाहीयेत, कारण आपण अध्यात्म या विषयात शिरल्यामुळे त्याचं किती महत्व असावं हे आपलं आपल्याला कळतं. आणि कीर्तनाचा अभ्यास सुरू असताना बुवा जसं सांगतात तर सगळेजण लिहून घेत असतात, पण त्याच्यात मध्ये मध्ये प्रश्न पण सगळ्यांना पडतात, मग ती प्रश्न सुद्धा सोडवून घेतात बुवा. आणि आध्यात्मिक विषय जेव्हा आपण शिरतो तिथे तर म्हणजे त्या गुणांशी समरस होणं हा जो विषय असतो की गुण समजावून घेणं आणि गुणांशी आपण कितपत समरस होतोय तिथे, तर ह्या गोष्टी ह्या शिबिरात म्हणजे शाळेतली जी शिबिरं असतात ती आणि आध्यात्मिक शिबिर, तर याच्यामध्ये थोडा हा फरक तिथे जाणवतो आपल्याला.
0: सुजाताताई, कीर्तन म्हटलं तर आपल्याला माहिती असतं की गाणं यायला हवं, तबला पेटीचं ज्ञान थोडस हवं, या बाबतीत तिथे काय जाणवलं हो तुम्हाला या 10 दिवसात?
4: त्या बाबतीत तर आपण सामान्य लोक फारच हे असतो, मागे असतो. आणि कीर्तन जर तुम्हाला शिकायचं आहे तर तबला पेटीची थोडीफार जाणीव हवी, स्वर ज्ञान हवं, गाण्याचं थोडं स्वर ज्ञान हवं, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आपलं कीर्तन पोहोचवू शकणार आहे.
0: क्या बात आहे. कविताजी, 10 दिवसातला असं काय अनुभव की लक्षात राहिला?
1: अगदी लक्षात राहण्यासारखं, म्हणजे खरं म्हणजे 10 दिवस असे होते ना की ते कधीच पुसलेच जाणार नाहीयेत मनावरून. पण आम्ही खास करून ग्रंथदिंडी काढली आणि तो एक अविस्मरणीय अनुभव होता की आम्ही सगळ्यांनी ग्रंथ पालखीमध्ये घालून ते मिरवले, त्याच्याबरोबर आम्ही वारकरी फुगड्या खेळलो, त्याच्यानंतर ते एकूण त्या पालखीला खांद्यावर घेऊन जाणं, तेव्हाचा सगळ्यांच्या मनामधला भाव हा प्रत्येकीच्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी उठून दिसत होता. इतका कमालीचा आनंद त्या दिंडीमधून आम्हाला मिळाला. त्याशिवाय आणखीन एक अगदी आवर्जून सांगण्यासारखं म्हणजे तिसऱ्या दिवशी विक्रमबुवा नांदेडकरांनी दासगणू कीर्तन केलं आणि अक्षरशः उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. हे दोन्ही प्रसंग म्हणजे एक आपण म्हणू ना की निचरा होतो जो आपल्या भावनांचा, तो या दोन प्रसंगात आम्ही खूप छान अनुभवला.
3: कविता त्यांनी आता जसं पालखीचा उल्लेख केला, ग्रंथदिंडी जशी आम्ही काढली, तर ग्रंथ डोक्यावर घेऊन जाताना जो आनंद आणि अनुभव होता, म्हणजे आनंद तर होताच की आपण हे घेऊन चाललो, आणि दुसरं म्हणजे जबाबदारीची जाणीव तिथे अशी झाली की या ग्रंथांमध्ये जे लिहून ठेवलेलं आहे, माऊलींचे ग्रंथ आहेत किंवा बाकी सगळे ग्रंथ आम्ही घेतले होते, गाथा होता, तर ह्यात जे दिलेलं आहे हे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण भोईचं काम करणार आहोत, तर आपली ही जबाबदारी किती वाढते इथे हे त्यावेळी लक्षात आलं. म्हणजे आनंदाचे अश्रू तर होतेच, पण ही जबाबदारी सुद्धा त्यावेळी जाणवली एकदम अशी.
4: मला एक असं सांगावं असं वाटतंय की जे नांदेडकर महाराजांनी आम्हाला जे माणकोजींची गोष्ट सांगितली ती इतके सुंदर रीतीने सांगितली की तिथे उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे एक छोटी गोष्ट होती, छोटासा अभंग होता, त्याच्यावर त्यांनी खूप सुंदर निरूपण केलं. तर हे असं निरूपण आपल्याला कधी जमेल हा आपण एक डोक्यात प्रश्न होतो.
2: मला सांगावं असं वाटतंय की तो दिंडीचा हा जो विषय कविताने घेतला ना तो खरोखर खूप छान होता, पण भक्तिभाव जागण्यासाठी म्हणून ज्ञान महत्वाचं आहे ना. मग हे ज्ञान आपण डोक्यावर नुसतं घेऊन चाललोय, पण ते आत्मते कधी शरीरात शिरणार, आपल्या मनात ते कधी शिरणार, हा भाव त्या प्रत्येकाच्याच डोळ्यात दिसत होता. आणि आम्ही प्रत्येक जण तो ग्रंथ घेऊन जाताना हा विचार प्रत्येकीच्या मनात असा येत होता की हे आपण आत्मसात कधी करायचं. त्यामुळे हा दिंडीचा उपक्रम पण खूप छान झाला आणि खरोखर याच्यातनं आम्हाला चांगलं शिकायला मिळालं की चांगलं काय वाचावं. ग्रंथ हे आपले गुरु आहेत, हे का आहेत तर ते वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्यामुळे आधी वाचा आणि मगच तुमचं ज्ञान तुम्हाला काय आहे हे आम्हाला समजेल, असं आम्हाला खूप छान समजून सांगण्यात आलं.
1: हरिभाऊ, आता अनघाने जे सांगितलं की हे ग्रंथ आम्हाला समजतील कधी असा विषय घेतला, तर हरिदास यशवंत गुरुजींनी आम्हाला एक उपक्रमच दिला होता की संपूर्ण शिबिरामध्ये ह्या दोघांनी मिळून किती ग्रंथांचा उल्लेख केला. आणि आमच्या शिबिरातले सगळ्यात तरुण जी होती वैदेही देशमुख आणि स्वामिनी कुलकर्णी, ह्या दोघींनी सगळ्या ग्रंथांची नावं लिहून काढली 10 दिवसातली. आणि तुम्हाला खोटं वाटेल, 100 ग्रंथांचा उल्लेख या शिबिरामध्ये झाला. म्हणजे तेवढे ग्रंथ आम्हाला निदान त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली की हे ग्रंथ

0: ओके, असं अगदी म्हणजे प्रकर्षाने पुन्हा एक पुन्हा सांगावं असं वाटतं.
1: कविताजी, खरंच तुम्ही छान सगळे सांगतायत, पण पुन्हा परत तेच की वेळ मला सांगते, तुमच्याशी गप्पा खूप मारायच्या आहेत, पण म्हणजे मला असं वाटतं आत्ता आपण थांबू, पुढच्या वेळी पुन्हा परत आपण याच विषयावरती आपल्या गप्पा सुरू ठेवूयात. तेव्हा तुम्ही सगळ्या जणी इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
0: हा धन्यवाद, धन्यवाद हरी,
2: धन्यवाद हरिभाऊ.
1: तेव्हा श्रोते हो, आपण अशाच गप्पा सुरू ठेवणार आहोत. आपल्याकडे वृत्तीची निवृत्ती कार्यक्रमात आज आलेल्या होत्या कविताजी गायधनी, अनघाजी धोडपकर, सुजाताजी चौधरी आणि स्नेहलजी दंताळे. मी यांना असंच सोडणार नाहीये, पुन्हा परत आपण पुढच्या भागामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांची गीतरचना दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेली. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि हे गीत ऐकूया चाळ माझ्या पायात या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि आता कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात. या मालक या चित्रपटामधलं पी सावळाराम यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या आवाजात.

0: चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरनं.
1: ऐकूया एक धागा सुखाचा हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग.दि. माडगुळकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत अन्नपूर्णा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत एकटी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुखाची सावली या चित्रपटामधलं गीत. दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात.
3: एक होता चिमणा

स्वीट भी काय मला नहीं।

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगूळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

पणाच कौतुक म्हणून किती नटू मी किती नटू धनी तुमचा नि माझा एक साडा।

सा जंगल तू धनी तुमचा निमाचा एक का

विठू विठू धनी तुमचा निमाचा।

0: ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: आणि आता ऐकूया शाहीर अमर शेख यांचं गीत पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात। या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात अमर भोपाळी या चित्रपटामधलं।
3: शब्द जाई कन्यात फडफड नाही त्याची तडफड घ्यार ध्यानात येड पोकरा वाणी कर भटकता या रानात जर का नाही जाग झाला झेंड्याला साथ दिली नाही खात ठेवलेला तर

राजीला आनंद होता झाला आम्हा राजाची दोन बोट स्वर्ग राजीला आजीहून आलीन गेले थेट रंग महालाला शाली खुशालीच महाराज दंग सारा झाला रंग महाला नवी पया भेटली त्याला लावणीचा पाहून शिणगार रूपती पण्यार झाला बहादर पुरातनगार सारा

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. दुधाळू जनावरांमध्ये व्याल्यानंतरच्या काळात चयापचय संस्थेचे आजाराची शक्यता जास्त असते. याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर असे म्हणतो. सर्वसाधारणतः हे आजार दुधाळू जनावरांमध्ये व्याल्यानंतर तसेच त्यांच्या दुग्ध उत्पादनाच्या उच्चतम पातळीवर आढळून येतात. चयापचय संस्थेचे आजार मुख्यतः गाभण अवस्था, जनावरांची जात व दुग्ध उत्पादन पातळी आणि व्यवस्थापन यावर अवलंबून असते. तर शेतकरी बंधूंना हे आजार कुठले या संदर्भामध्ये आपण थोडस माहिती करून घेऊया. चयापचयच्या आजारा ज्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर डिसीज म्हणतो, व्याल्यानंतरच्या आजारामध्ये प्रमुख स्थान आहे. दुधाळू आणि गाभण जनावरांमध्ये पोषक तत्वाची मागणी अधिक असते, त्यामुळेच आहार व्यवस्थापन प्रामुख्याने या रोगांना कारणीभूत आहे. आहारातील कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन, सेलेनियम इत्यादी खनिज द्रव्ये तसेच जीवनसत्व ए, बी, सी, ई इत्यादीच्या कमतरतेचा परिणाम त्याच्या प्रसूतीच्या वेळेस दिसून येतो. जनावरे शरीर साठ्याच्या उपयोग स्वतःच्या व वासराच्या वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी करतात. अशातच पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येतो. हे आजार साधारणतः जनावरांमध्ये 12 ते 72 तासांनी किंवा 60 दिवसापर्यंत दिसून येतो. यामध्ये मिल्क फेवर हा रोग दिसून येतो. याचे मुख्य कारण म्हणजे आहारातील कॅल्शियमची कमतरता ही काही जनावरांमध्ये प्रसूतीनंतर 12 ते 72 तासांनी दिसून येतो, तर काहीमध्ये 6 ते 7 तासांनी आढळतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे: जनावर अशक्त होते, खाणेपिणे कमी करते, नाडीचे ठोके सामान्य असू शकतात, शरीर तापमान कमी होते, एखाद्या वेळात जनावर जागेच पडून असते. जनावर 4 ते 5 तासाच्या वर एकाच बाजूवर असल्यास त्या बाजूला पॅरालिसिस होऊ शकतो. दूध उत्पादनात घट होते. वेळीच उपचार न केल्यास 6 ते 24 तासामध्ये जनावर कोमामध्ये जाऊन मृत्यू होऊ शकतो. सर्व लक्षणाची पशुवैद्याकडून तपासणी करावी. डॉक्टराकडून कॅल्शियम बोरोग्लुकोनेट सारखे याचा औषध उपचार करून घ्यावा. या उपचाराचा ताबडतोब परिणाम दिसून येतो. अशक्तपणामुळे या काळात कॅल्शियमचे द्रावण पाजणे धोक्याचे असते. या नंतरही पशु आहाराकडे लक्ष देणे गरजेचे. आहारामध्ये कॅल्शियम फॉस्फरसचे 1:2 असे प्रमाण असावे. उपचार सुरू करण्याच्या अगोदर जनावर एकाच कडाईवर पडून असेल तर दुसऱ्या कडाईवर त्यांना पलटवायचे. शेतकरी बंधूंनो, याच काळामध्ये किटोसिस हा पण एक जनावरांना रोग होतो. हा आजार मुख्यतः कार्बोहायड्रेट्स कमतरतेमुळे दिसून येतो. याची लक्षणे साधारण व्हायल्यानंतर 20 ते 60 दिवसामध्ये दिसून येतात. तसेच हा आजार गर्भाशयाचा दाह आणि पचनक्रियेतील आजारासोबतही आढळून येतो. या आजाराचे योग्य कारण सध्या तरी अपरिचित आहे, परंतु त्याचा संबंध कार्बोहायड्रेटची कमतरता, जननेंद्रियांचे आजार व पचन क्रियेतील विकारासोबत जोडला जातो. महत्वाची लक्षणे म्हणजे दूध उत्पादनात घट, जनावरांमध्ये थरथरी भरणे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये जनावरांचे मूत्र तसेच दुधातून ॲसिटोनचा गोड वास, स्वीट मेल म्हणतो ज्याला आपण, तो येतो. आहारातील कार्बोहायड्रेटचे प्रमाणात वाढ तसेच रक्तातील ग्लुकोज मात्रा संतुलित करण्यासाठी जनावरांना आपण ग्लुकोजचे इंजेक्शन नसेद्वारे देऊ शकतो आणि यामध्ये पशुवैद्यकाचा सल्ला घेणे महत्वाचे. याचबरोबर यामध्ये व्याल्यानंतर आजारामध्ये अजून एक आजार म्हणजे मॅग्नेशियम टिटॅनी हा पण आजार प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळून येतो. हा आजार प्रामुख्याने आहारातील मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमच्या मात्रेवर अवलंबून आहे. हा आजार मुख्यतः दुधाळू जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तसेच जनावर खराब हवामानाच्या जास्त संपर्कात येणे आणि आहारातील अति प्रमाणातील हिरवा चारा ही प्रमुख कारणे आहेत. याची लक्षणे आहारातील मॅग्नेशियमची कमतरता, दुग्ध उत्पादनावर अवलंबून आहे. जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळतो. याची मुख्य लक्षणे म्हणजे जनावर अस्वस्थ होणे, तोंडातून फेसकट येणे, डोळे पांढरे करणे. त्याचप्रमाणे जनावरांमध्ये फिट्स हाही एक प्रकार दिसून येतो. या मध्ये जनावर शांत होते, परंतु अचानक झालेला आवाज किंवा स्पर्शामुळे पुन्हा घाबरल्यासारखा दिसतो. फिट येण्याची शक्यता असते. ताप व नाडीचे ठोके यामध्ये वाढ होते. श्वासोश्वासाचा वेग वाढतो. वेळीच उपचार न केल्यास जनावर 1 तासाच्या आत मृत्यू होतो. वेळीच उपचार केल्यास जनावर उपचारात साथ देत नाही. यामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार मॅग्नेशियम व कॅल्शियमचे मिश्रण दिले जाते, त्यामुळे फिट्स कमी होऊ शकतात. यामध्ये एक चौथा आजार म्हणजे व्याल्यानंतरचा रक्तस्राव. प्रसूतीच्या वेळेस गर्भाशयात झालेल्या इजेमुळे किंवा गर्भपिशवीच्या फाटण्यामुळे रक्तस्राव दिसून येतो. कठीण प्रसूतीच्या वेळेस किंवा अडकलेले वासू जोर लावून काढण्याच्या प्रयत्नात मदतनिसास नकामुळे किंवा वापरलेल्या साधनामुळे गर्भपिशवीला इजा होते. अशा वेळे गर्भपिशवी बाहेर येणे किंवा गर्भपिशवीतील रक्त नलिकेतून रक्तस्राव होणे इत्यादी लक्षणे दिसतात. या आजारातील लक्षणे रक्तस्रावाच्या गंभीरतेवर अवलंबून आहेत. कमी रक्तस्रावामुळे साधारणतः जनावराच्या तब्येतीवर काही परिणाम होत नाही, परंतु गंभीर रक्तस्रावामुळे नाडीचे ठोके वाढणे, अशक्तपणा, तसेच जनावर जमिनीवर झोपून असणे, घाम येणे, फिट्स, शॉक आणि वेळीच उपचार न झाल्यास काही तासातच जनावराचा मृत्यू होतो. उपचारामध्ये सर्वप्रथम रक्तनलिका शोधून बंद केली पाहिजे. कमी रक्तस्रावामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचाराची आवश्यकता नाही, परंतु जास्त प्रमाणातील रक्तस्रावामध्ये 20 ते 25 युनिट्स पुट्रिन वापरतात, जे गर्भपिशवी तसेच रक्तनालिका आकुंचन पावण्यास मदत करते. त्यामुळे रक्तस्राव कमी होतो आणि त्याचप्रमाणे दुसरे म्हणजे रक्तस्राव कमी करण्यास मदत करते. रक्तस्रावाच्या जागी भिजवलेला टॉवेल किंवा कापडाने पुसणे इत्यादी उपचार केले जाऊ शकतात. यानंतरही पशुवैद्याच्या सल्ल्याने उपचार करावा.
1: कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत. सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 9604178961 आणि गणेश सोमवंशी, 8800016508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं रेखा डावसेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. हे गीत आहे ग.दि. माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

हे गीत आहे बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना आहे पी सावळाराम यांची, संगीतकार वसंत प्रभू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तेव्हा आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गारंबीचा बापू या चित्रपटामधलं गीत. शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार भास्कर चंदावरकर.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मंधाडे आणि सहकार्याने गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात वरदक्षिणा या चित्रपटामधलं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888
1: या गीत ऐकूयात. ग. दि. माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. स्वर आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. संगीतकार राम कदम.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत दुनिया का मेला या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. शब्दरचना आहे गुलशन बावरा यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी, आणि हे गीत आहे देशद्रोही या चित्रपटामधलं.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: अकेले हम अकेले तुम या चित्रपटामधलं टायटल सॉन्ग आता ऐकणार आहोत उदित नारायण आणि आदित्य नारायण यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार अन्नू मलिक.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं धर्मयुद्ध या चित्रपटावरलं. कुलवंत जाने यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. ऐकूया मंजिल मंजिल या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार राहुल देव वर्मन.

मनाचा घनभर सवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बिल या वस्तू कानातले,
9: पहिल्या पगारातून आईसाठी,
8: संधीची बळी,
9: बाबांना पूजेसाठी,
8: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
9: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
8: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
9: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
10: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्प।

0: हॅलो झेंजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्णमध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशा प्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. या मालिकेतील आजचे पुष्प दुसरे. भारतीय परंपरेत गृहस्थाश्रम या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे, जिथे घर म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि चैतन्याने भरलेले पवित्र स्थान मानले जाते. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आधी बीज ऐकले मग ते वृक्ष फळले. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे एका चांगल्या बीजापासून विशाल आणि फळांनी बहरलेला उत्तम वृक्ष तयार होतो, त्याचप्रमाणे एका सुसंस्कृत आणि संस्कारित कुटुंबातूनच पुढे एका आदर्श समाजाची आणि सामर्थ्यशाली राष्ट्राची निर्मिती होत असते. घर म्हणजे केवळ सिमेंट विटांच्या चार भिंती नव्हेत, तर ते संस्काराचे मंदिर असायला हवे. आज माणूस बाहेर कितीही पैसा कमवून आणत असला तरी जर घरात शांतता नसेल तर त्या पैशाला काहीच किंमत राहत नाही. कुटुंब ही आपली पहिली प्रयोगशाळा आहे, जिथे देव आणि माणूस घडवला जातो. तुम्ही बाजारातून खूप महागडा आणि सुगंधी सुकामेवा किंवा फळे घरी आणलीत, पण ती जर उघड्यावर ठेवून दिली तर त्यांना कीड लागेल किंवा ती सडून जातील. त्यांना टिकवण्यासाठी एका चांगल्या पात्राची किंवा भांड्याची, डब्याची गरज असते. कुटुंब हे तेच एक पात्र आहे. तुमच्या मुलामध्ये कितीही बुद्धिमत्ता असू दे, पण जर त्यांना कुटुंबाचे सुरक्षित कवच आणि संस्काराचे पॅकिंग मिळाले नाही तर बाहेरील विकृतींची कीड त्याला संपवून टाकेल. घरात संवाद वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आज घरात प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. एकाच सोफ्यावर बसूनही नवरा बायको किंवा बाप लेक एकमेकांशी बोलत नाहीत. हा डिजिटल दुरावा घराला पोखरतो आहे. 24 तासातून किमान एक तास तरी कुटुंबातील सर्वांनी मोबाईल दूर ठेवून एकमेकांशी बोलायला हवे. घरात आठवड्यातून किमान 2 वेळा तरी सर्वांनी एकत्र जेवायला हवे. तसेच संध्याकाळी घरातील देवघरासमोर एकत्र येऊन शुभंकरोती किंवा एखादी प्रार्थना म्हणणे आवश्यक आहे. जिथे एकत्रित प्रार्थना होते तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. ज्या घरात आजी आजोबांचा आदर केला जातो त्या घरातील नवीन पिढी ही सुसंस्कृत होते. वृद्धांचे आशीर्वाद हे कुटुंबाचे खरे सुरक्षा कवच आहे. व्यक्तीच्या मनावर आणि चारित्र्यावर शाळा, समाज, शासन किंवा इतर कोणत्याही व्यवस्थेपेक्षाही कुटुंबाचा प्रभाव सर्वात जास्त असतो आणि खोलवरही असतो. म्हणूनच कोणत्याही राष्ट्राची निर्मिती, संस्कृती आणि मूल्ये जिवंत ठेवायची असतील तर तिथल्या कुटुंब व्यवस्था ही टिकून ठेवणे आवश्यक आहे आणि या कुटुंब संस्थेचे रक्षण करणेही तितकेच गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर भारतीय कुटुंब व्यवस्था ही केवळ आर्थिक किंवा सामाजिक गरजेपोटी निर्माण झालेली नाही तर ती माणसाच्या शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या संतुलित विकासासाठी आकाराला आलेली एक परिपूर्ण जीवन पद्धती आहे. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृती रूपात आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने बहरून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आपले कुटुंब, आपला समाज आणि राष्ट्र एक संघ करण्याचा, सुदृढ करण्याचा. आणि भेटूया पुढील मंगळवारी 2:00 व पुनः प्रक्षेपणात 11:00. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात इलाका या चित्रपटामधलं समीर अंजान यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात, संगीतकार नदीम श्रवण.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: चलते चलते या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. सोनू निगम यांनी गायलेलं हे गीत आहे जावेद अख्तर यांचं. संगीतकार जतीन ललित.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
3: मोहम्मद रफी आणि भूपेंद्र सिंग यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. धरमकाटा या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे नौशाद यांचं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: मंडी या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत गायलं आहे प्रीती सागर यांनी, संगीतकार वनराज भाटिया.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, जर्मन आणि फ्रेंच ह्या भाषा ऑनलाईन पद्धतीने सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी आणि अतिशय माफक दरामध्ये शिकवल्या जातात. आणि हे काम हाती घेतलेलं आहे शैलेश लेले सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. तर ह्याच अनुषंगाने आज आपण गप्पा मारणार आहोत जर्मन लेवल 1 डिस्ट्रिक्ट रँक मिळवलेली अनुजा नारायण खवले हिच्याशी, जी आज आपल्याशी जोडली गेलेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवंड बुद्रुक परभणी या ठिकाणाहून. तर आपण तिच्याशी गप्पा मारूया आणि तिचा आतापर्यंतचा अनुभव जाणून घेऊया. तर अनुजा, तुझं खूप मनापासून स्वागत आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू मॅडम.
0: तर सगळ्यात आधी तर तू कशी आहे आणि तुला रेडिओवरती आज इथे बोलायची संधी मिळतीय तर त्याबद्दल तुला कसं वाटतंय, काय सांगशील?
1: मी चांगली आहे मॅडम. मला आज रेडिओवरती बोलण्याची संधी मिळाली तर मला आज खूप छान वाटतंय.
0: आम्हालाही खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलताना. तर एवढ्या परभणीहून तू आज वेळ काढलास आणि आमच्याशी बोलतीये याचं विशेष कौतुक आहे. तर शाळेत तू कितवीत आहेस त्याबद्दल सांग.
1: मी आता 7वी मध्ये आहे.
0: अच्छा, आवडीचा विषय कुठला आहे तुझा?
1: माझा आवडीचा विषय इंग्लिश आहे.
0: बर बर, म्हणजे तुला भाषा आवडते?
1: हो.
0: अच्छा, आणि तुला जर्मन भाषेविषयी कधी समजलं की तुला असं ऑनलाईन शिकता येईल ह्याबद्दल तुला कधी कळलं?
1: आमच्या शाळेचे शिक्षक आदरणीय श्री बावटे सर यांनी या भाषेबद्दल आम्हाला माहिती दिली आणि आम्हाला ही भाषा शिकण्यासाठी प्रेरित केले.
0: बर, तुला जेव्हा समजलं तेव्हा तू कितवीला होतीस?
1: मी 7वी मध्येच होते.
0: अच्छा बर. आणि मग तुझ्या घरच्यांना पण तुला सांगावं लागलं असेल ना की मला अशी भाषा शिकायची आहे, मग त्यांनी पण तुला सपोर्ट केला होता का?
1: हो, त्यांनी ते म्हणले की ही चांगलीच गोष्ट आहे की तू नवीन भाषा शिकतेस. त्यांना पण फार आनंद झाला होता.
0: बर, आणि मग भाषा शिकत असताना काही तांत्रिक अडचणी तुला आल्या का कधी?
1: भाषा तर होती थोडी अवघड, पण जसा वाक्यांचा शब्दांचा सराव होत गेला तशा अडचणी पण सुटत गेल्या. आमच्या शाळेत वावरते सर यांनी मला खूप मदत केली अडचणी सोडवण्यासाठी.
0: बर, आणि मग तू मोबाईल वर शिकत होतीस का कसं शिकलीस ऑनलाईन?
1: मी सरांनी दिलेल्या PDF मध्ये राजधडे व प्रश्न उत्तरांचा स्वतंत्र संच यांच्या माध्यमातून तसेच आपल्या फ्लोआच्या वेबसाईट वरून वेगवेगळे व्हिडिओ पाहून याचा अभ्यास केला.
0: अच्छा बर, आणि मग जेव्हा केव्हा अडचणी आल्या तेव्हा मग तुझ्या शाळेच्या सरांनी त्या सॉल्व्ह केल्या बरोबर?
1: हो.
0: आणि मग तू किती वेळ अभ्यास करत होतीस, म्हणजे शाळेचा अभ्यास पण करायचा आणि जर्मन भाषेचा पण करायचा, मग थोडी कधी अडचण झाली का वेळेची तुला?
1: नाही, अगोदर मी माझ्या शाळेचा अभ्यास पूर्ण करत होते आणि रिकाम्या वेळेमध्ये मी जर्मन भाषेचे विविध व्हिडिओ आणि PDF मधील माहिती वाचून या परीक्षेची तयारी करत होते.
0: अच्छा बर, आणि दोन्ही तुझा ताळमेळ बरोबर बसत होता की दोन्ही अभ्यास तू व्यवस्थित पूर्ण करत होतीस?
1: हो.
0: बर, आणि जेव्हा तुला परीक्षा द्यायची वेळ आली मग तेव्हा कधी थोडी धाकधूक वाटली किंवा काही टेन्शन आलं?
1: हो, पहिले वाटत होतं पेपर अवघड असला तर काय होईल, पुन्हा मग पेपर हातात आल्यावर सगळं सोपं झालं, मग पेपर मध्ये सोपाच होता.
0: बर, किती मार्क्स मिळाले तुला?
1: मला 50 पैकी 47 मार्क मिळाले.
0: अरे वा, तुला वाटलं होतं तुला एवढे मार्क मिळतील?
1: मला आधी वाटलं नव्हतं एवढे मार्क पडतील, म्हणून पेपर सोपा होता त्यामुळे पडले मार्क.
0: क्या बात आहे, म्हणजे अर्थातच तुला ती भाषा छान समजली आणि तुझा सरावही छान झाला म्हणूनच तो तुला पेपर सोपा वाटला असं आपण म्हणू शकतो, नाही का?
1: हो.
0: वा बरं, मग पुढे अजून पुढचं काही शिकायचा विचार आहे जर्मन भाषेतलंच?
1: हा, मला पुढच्या 3 लेवल पूर्ण करायचा.
0: अच्छा, तर जर्मन आणि फ्रेंच हे दोन्ही ऑप्शन असताना तुला जर्मन निवडावी असं का वाटलं?
1: आमच्या सरांनी सांगितलं होतं की जर्मन भाषेचं आणि इंग्लिशचं काही लेटर सारखे आहेत, तर मला वाटलं आपण पहिल्यांदा कोणत्या तरी देशाची भाषा शिकतोय तर पहिल्यांदा काही सोपं निवडावं, त्यामुळे मी जर्मन भाषा निवडली.
0: बर बर, आता तू म्हटलीस की तुला 4 लेवल पूर्ण करायचे आहेत, मग त्या पूर्ण केल्यानंतरचा तुझा पुढचा निर्णय काय असणार आहे, म्हणजे तुला परदेशात जाऊन काही शिकायचंय की ह्या भाषा शिकल्याचा तू उपयोग कसा करून घेणार आहेस?
1: जर मला तिथे जाण्याची किंवा काम करण्याची संधी मिळाली तर हे भाषा शिकल्याने माझा नक्कीच उपयोग होऊ शकतो.
0: काय वाटतं जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हा नेमका कसा आनंद होत असतो?
1: मला फार आनंद झाला होता की भाषा शिकते मी. फार उत्सुकता होती भाषा शिकण्यासाठी मला.
0: वा, आणि पुढे जाऊन तुला नक्की ह्या भाषेचा वापर तुझ्या करिअर साठी करून घ्यायचा आहे, बरोबर?
1: हो.
0: बरं, तुझ्या सारखे अनेक लोक आहेत की ज्यांना परकीय भाषा शिकायची इच्छा आहे, तर त्यांना तुला काही सांगावं असं वाटतं का? त्याचे फायदे स्पेशली हे काय होऊ शकतं पुढे भाषा शिकल्यानंतर, तर त्याबद्दल काही सांगायचं आहे का?
1: जर्मन भाषा ही शिकण्यासाठी सोपी आहे आणि आपल्याला एक नवीन भाषा शिकायला मिळते याचा आनंद देणारी आहे. तर आपण तिथे फिरायला गेलो किंवा करिअरसाठी गेलो तर हे नक्कीच आपल्याला उपयोगाला पडू शकतं.
0: वा, नक्कीच. बरं, फ्लोआनी हा जो काही इनिशिएटिव्ह घेतला आहे आपल्या सगळ्यांसाठी, तितक्या कमी पैशामध्ये ह्या भाषा शिकवण्याचं तंत्र त्यांनी उपलब्ध करून दिलंय, तर त्यांच्या टीमला जर का तुला थँक्यू म्हणायचं असेल तर तू काय म्हणशील?
1: मी फ्लोआच्या टीमला खूप खूप धन्यवाद देईन. थँक्यू सो मच, कारण की आपल्या माध्यमातून मला जर्मन भाषेच्या रूपाने दुसऱ्या देशाची भाषा शिकायला मिळाली, त्याचा मला आनंद आहे. परत एकदा सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद.
0: वा, येस, नक्की. मोठं होऊन तुला काय व्हायचंय ते पण सांगशील एकदा?
1: मला मोठं होऊन डॉक्टर बनायचंय.
0: वा, तुझ्या सगळ्या स्वप्नांना छान यश मिळो अशाच सदिच्छा देते. आणि तू आज गप्पांमध्ये सहभागी झालीस त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आणि तुझ्या शिक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी तुला खूप छान गाईड केलं आणि तू ही भाषा शिकून डिस्ट्रिक्ट रँक 1 तुला मिळालं. तर ह्या सगळ्याचसाठी तुम्हा दोघांचे, तुझ्या पालकांचे सुद्धा खूप आभार की त्यांनी पण तुला खूप छान सपोर्ट केला. आणि आज नक्कीच वेळात वेळ काढून तू इथे उपस्थित राहिलीस, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे देखील खूप मनापासून आभार.
1: थँक्यू मॅम.
0: येस, तर थँक्यू सो मच आणि पुढच्या सगळ्या भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू.
0: तर असे कहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या अनुजा नारायण खवले हिच्याशी, जी आज आपल्याशी जोडली गेली होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
4: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
3: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
4: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
3: म्हणजे
4: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
3: ते कसं काय?
4: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
3: हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 9वा भाग महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या पावन परंपरेत विविध संत होऊन गेले. प्रत्येक संताने आपल्या जगण्यातून, व्यवसायातून आणि आचरणातून जगाला परमार्थाचा सोपा मार्ग दाखवला. सावता मायांनी शेतात विठ्ठल पाहिला, गोरा कुंभारांनी मातीत पांडुरंग शोधला, तर बारसीच्या संत जोगा परमानंद यांनी आपल्या कडक वैराग्याने आणि अपार गुरुभक्तीने अध्यात्माचे सर्वोच्च शिखर गाठले. संत जोगा परमानंद यांचा जन्मकाल ऐतिहासिक दृष्ट्या स्पष्ट नसला तरी समाधी काळावरून ते 14व्या शतकाच्या सुरुवातीला संत नामदेव महाराजांचे समकालीन आणि त्यांच्या कौटुंबिक परिवारातील एक मानले जातात. ते सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक बार्शी या नगरात राहत असत. संत चरित्रकार महिपती महाराज यांनी आपल्या भक्त विजय ग्रंथात लिहिले आहे, जोगा परमानंद भक्त बारस्त ग्रामात होता राहत, जोगा परमानंद भक्त बारस्त ग्रामात होता राहत, अखंड आणि विरक्त वैराग्य भरित सर्वदा. ते बार्शीत राहून आपला पारंपरिक व्यवसाय करत, पण त्यांचे चित्त मात्र पंढरीच्या पांडुरंग चरणी असे. त्यांचे मूळ नाव जोगा होते आणि त्यांच्या सद्गुरूंचे नाव परमानंद होते. गुरुप्रती असलेल्या अपार निष्ठेमुळे त्यांनी स्वतःचे अस्तित्वच गुरुच्या नावात विलीन करून टाकले. जगात वावरताना त्यांनी स्वतःचे नाव जोगा परमानंद असेच रूढ केले. संत जोगा महाराजांचा भगवद्गीतेवर अथांग विश्वास होता. संपूर्ण श्रीमद भगवद्गीता त्यांना मुखोद्गत होती. त्यांची दैनंदिन शारीरिक आणि आध्यात्मिक साधना तर थक्क करणारी होती. ते दररोज सकाळी घरून मंदिराकडे निघताना गीतेचा एक श्लोक म्हणायचे आणि जमिनीवर साष्टांग नमस्कार घालायचे. उठून पुढचा श्लोक म्हणायचे आणि पुन्हा नमस्कार घालायचे. असं घरून निघाल्यापासून मंदिराच्या महाद्वारापर्यंत पोहोचेपर्यंत रोज 700 साष्टांग नमस्कार घालणे हा त्यांचा नित्यनियम होता. दुपारच्या आरतीपूर्वी हे 700 नमस्कार पूर्ण करून ते गाभाऱ्यात पोचायचे. संतांच्या अंतकरणाची शुद्धता तपासणारा एक कठीण प्रसंग जोगांच्या आयुष्यात घडला. बार्शीतील एक श्रीमंत सावकाराला संत जोगांच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झाले. कृतज्ञता म्हणून सावकाराने त्यांना एक महागडा श्रीमंती थाटाचा रेशमी पितांबर भेट म्हणून दिला. जोगांनी अग्रहास्तव तो नेसला देखील. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे 700 नमस्कारांचा नेम सुरू झाला. पहिला नमस्कार घालताना त्यांच्या मनात सूक्ष्म असा विचार आला, हा नवा महागडा पितांबर मातीत मळेल किंवा फाटेल, या एका विचाराने त्यांच्या नमस्काराची गती मंदावली आणि कपडा सांभाळण्याच्या नादात दुपारचे 1 वाजले तरी नमस्कार पूर्ण झाले नाहीत. आणि आरती चुकल्याचे समजताच ते मंदिराच्या पायरीवर बसून ढसाढसा रडले. एका वस्त्राच्या मोहाने मला पांडुरंगापासून दूर केले, या पश्चात्तापाने त्यांनी देहाला भयंकर प्रायश्चित्त देण्याचे ठरवले. त्यांनी तो पितांबर एका शेतकऱ्याला देऊन टाकला आणि त्याच्या बदल्यात 2 बलवान बैल घेतले. बैलांच्या जुवाला बांधलेल्या भक्कम दोऱ्या त्यांनी आपल्या स्वतःच्या पायात घट्ट अडकवल्या. जमिनीवर आडवे होऊन त्यांनी हातातील चाबूक घेऊन बैलांच्या पाठीवर मारले. बिथरलेले बैल काट्याकुट्यातून आणि दगडधोंड्यातून भरधाव धावू लागले. ऋषभपती अरण्यात त्यामागे ओढत जात असे. दगडांवर आपटल्यामुळे जोगांच्या शरीराची कातडी सोलून निघाली.
शरीर रक्ताने माखले, पण कंठात एकच टाहो होता, कृष्णा विठ्ठला कृष्णा। या देहाचा अभिमान जाऊन खाक होऊ दे रे। भक्ताचे हे हाल पाहून विठ्ठलाचे आसन डळमळले। भगवंताने अदृश्य रूपात येऊन दोर कापले आणि जोगांना थेट हृदय धरून अलंगन दिले। आपले सोडूनी चरण तयाशी दिधले अलिंगन, आपले सोडूनी चरण तयाशी दिधले अलिंगन, कृपादृष्टी पाहताच जाण दिव्य शरीर झाले। भगवंताच्या स्पर्शाने जोगांचे जखमांनी भरलेले शरीर क्षणार्धात पुन्हा दिव्य आणि टवटवीत झाले। संत जोगा परमानंद हे उच्च दर्जाचे कवी होते। काळाच्या ओघात त्यांचे अनेक अभंग नष्ट झाले आहेत। आज फक्त 6 अभंग उपलब्ध आहेत। त्यांची दैनंदिन जीवनातील साधनांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन त्यांनी दिला आहे। तंबाखू ओढण्याच्या चिलिमीला म्हणजेच गुरगुंडीला मानवी देहाचे आणि त्रिगुणांचे रूपक बनवून त्यांनी वेदांताचे सर्वोच्च ज्ञान अतिशय सोप्या भाषेत मांडले। याशिवाय त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बाल लीलांवरतही अत्यंत भावपूर्ण अभंग रचले। उठोनी प्रातपकाळी येती कृष्णाजवळी, जोगा म्हणे तेणे परमानंद काज। संत जोगा म्हणतात की बाळकृष्णाचे ते मनमोहक रूप पाहणे आणि त्याच्या सहवासात राहणे यातच जीवनाचे खरे कल्याण आणि परमानंद म्हणजेच सर्वोच्च आध्यात्मिक आनंद सामावलेला आहे। संसारातील सुख हे मृगजळासारखे तात्कालीन आहे। शाश्वत सुख केवळ परमात्माच्या चरणी आहे। बाह्य गोष्टी म्हणजेच वस्त्र मान सन्मान यापेक्षा ईश्वराशी असलेले अनुसंधान हे जास्त महत्त्वाचे आहे। जगातील प्रत्येक जीवात एकच पांडुरंग भरलेला आहे आणि हे भान ठेवून आपण जगावे। संत जोगा परमानंद यांचे जीवन म्हणजे निष्काम भक्ती, पराकोटीचे वैराग्य आणि गुरु निष्ठेचा मूर्तिमंत आदर्श आहे। संत जोगा परमानंद महाराज की जय। जय जय।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड काल

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: दुकानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
9: बिल या वस्तू कानातले,
10: पहिल्या पगारातून आईसाठी,
9: संधीची बळी,
10: बाबांना पूजेसाठी,
9: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
10: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
9: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
10: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं।
11: ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
12: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
13: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
12: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
13: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
12: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
13: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
12: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
13: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
12: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016।
14: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विद्याधर गोखले यांचं नाट्यपद विश्वनाथ पागुल यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे नीळकंठ अभ्यंकर यांनी आणि हे पद आपण ऐकणार आहोत स्वरसम्राज्ञी या नाटकातलं।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. हे पद आहे पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं. संगीतबद्ध केलं आहे वसंत देसाई यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची बळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मत्स्यगंधा या नाटकातलं वसंत कानेटकर यांचं पद ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी

0: नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद कट्यार काळजात घुसले या नाटकातलं हे पद आपण ऐकणार आहोत संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राग बागेश्री बहार ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग बागेश्री बहार.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. इन्सानियत या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर
3: मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात शकील बदायने यांच्या गीताला संगीत आहे नौशाद यांचं हे गीत आपण ऐकणार आहोत दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
2: ऐकूयात शब्बीर कुमार अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत हुकूमत चित्रपटामधलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत घर होतो ऐसा. या चित्रपटामधलं हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार बप्पी लहरे.

0: चबील या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात भाई भाई या चित्रपटामधलं गीत. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. संगीतकार शंकर जयकिशन.
4: मेरे महबूब तेरे दम से है दुनिया पे बहार, वरना इस गम

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts. Exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts. Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: レソール。
1: ババヌカレショール。
0: あれババショールね、ソールソールソール。

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

प्रत्येकाचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे ग

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषानंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सुंदर कथा, सादर करते दिलीप कचगावकर. रात्री 8:30 अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते प्रमोद पुराणिक. रात्री 9 प्रसारित होईल मैत्रकट्टा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 9:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गिरवाण विश्व, सादर करते भूपाल देशमुख. रात्री 10 दिलने पुकारा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या प्रांजली अफळे. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात अजिंक्य मी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते अरुण सूर्यवंशी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादर करते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

श्रोतेहो, आजच्या आपल्या श्लोकात समर्थ अहंकाराविषयी विस्तृत चर्चा करतात. अहंकार हे माणसाच्या दुःखाचे खरे कारण असते. अहंकारामुळे अगदी साध्या गोष्टीसुद्धा प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो आणि मग त्यातून समज गैरसमज मान अपमान या गोष्टी घडून तो मुद्दा वादाचा होऊन बसतो. श्रोतेहो, महाभारतातील छोटासा प्रसंग आहे. मय सभा पाहत असताना दुर्योधन पाण्यात पडला आणि द्रौपदी हसली, पण दुर्योधनाने ते खिलाडू वृत्तीने घेतले नाही, त्याने तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला. यातूनच पुढे मग सूडबुद्धी आणि वैरभाव आले आणि द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग ओढावला. त्या ठिकाणी कृष्ण असता तर कृष्णाने आणखीन दोन जणांना त्या पाण्यात उडून घेतले असते आणि तो प्रसंग खेळीमेळीचा झाला असता, पण दुर्योधनाने तो प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला. एवढ्याशा अहंकाराचा किती मोठा परिणाम झाला. श्रोतेहो, द्रौपदी स्वयंवर प्रसंगीही द्रौपदीने कर्णाला भाग घेऊ दिला नाही, त्यामुळे कर्णाच्या मनात तिच्याविषयी आढी निर्माण झाली. श्रोतेहो, आजकालच्या काळातही असे प्रतिष्ठेचे मुद्दे येतात. मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावा असे पालकांना वाटत असते. यात पालकांचे मुलाविषयी प्रेमापेक्षा स्वतःची प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची वाटणे हे चुकतेच. पती आणि पत्नी यांच्या नात्यातही अहंकार कधी येऊ देऊ नये. विवाह बंधनात एकमेकांप्रती प्रेम आणि समर्पण भाव आहे का ते पाहावे. असा समर्पण भाव त्यागाची भूमिका जर असेल तर ते कोणतेही नाते असो ते कोणत्याही कठीण प्रसंगात टिकून राहते हे नवीन पिढीतील तरुणांनी लक्षात ठेवावे. पण या नात्यात जर अहंकार आडवा आला तर तिथे ते नाते संपुष्टात येते. एकाच संस्थेमधील विश्वस्तातही अहंकार नसावा, त्यात याउलट संस्थेप्रती निष्ठा महत्वाची असायला हवी. अहंकारामुळे सर्वांचे वाटोळे व्हायला वेळ लागत नाही. समर्थ दासबोधात म्हणतात, मी पणे प्रपंच न घडे, मी पणे परमार्थ बुडे, मी पणे सकळही उडे, यश कीर्ती प्रताप श्रीराम. अहंकार हा आदर जिव्हाळा ममता प्रेम भक्ती त्याग समर्पण या सर्व सद्गुणांचा शत्रू आहे. अहंकारामुळे तुम्ही कितीही ज्ञानी असाल आणि कितीही चांगले असाल आणि कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी ते वाया जाते. समर्थ म्हणतात, सुखी राहता सर्वही सुख आहे. म्हणजे एक अहंकार सोडून द्यावा मग सर्व सुखे दारात येतात. समर्थ सांगतात, आपला आनंद आपल्याला वेचता आला पाहिजे. कुठे आणि किती आनंद घ्यावा हा विवेक ठरवतो. असा सदसद विवेक आपल्याकडे असायला हवा. श्रोतेहो, एका शाळेच्या बसचा कंडक्टर मुलांचे वाढदिवस लक्षात ठेवत असे, तसेच एक गृहिणी आपल्याकडे काम करणाऱ्या मोलकर्णींचे वाढदिवस लक्षात ठेवून स्वतः त्यांच्या वाढदिवशी त्यांचे औक्षण करीत असे. अशा साध्या साध्या प्रसंगातून आनंद दिला की तो तुम्हाला गुणाकाराने म्हणजे अनेक पटीने तो आनंद पुन्हा मिळतो. एक ताई त्यांच्या दिवंगत तरुण मुलाच्या वाढदिवशी अनाथाश्रमातील मुलांना खाऊ वाटप करत असे. थोड्या काळासाठी तरी आपला अहंकार बाजूला ठेवून शांत मनाने प्रत्येक बाजूने विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा. श्रोतेहो, जागतिक महायुद्धातही आपण पाहिले की एखाद्या देशाच्या नेत्याने अहंकाराने क्षेपणास्त्र डागले आणि दुसऱ्या देशाला ते किती भारी पडले, कित्येक निरपराध जीवांचे मृत्यू झाले. म्हणून अहंकार हा फक्त दुःखच देतो हे खरे आहे. म्हणून समर्थ मनाला उपदेश करतात, हे मना तुझ्यातील अहंकार तूच शोध. हळूहळू या अहंकारातून स्वतःची सुटका करून घे. पैसा ज्ञान सत्ता यातील कशाचाही अहंकार करू नको. जे काही घडते ते सर्व परमेश्वरी शक्तीने घडते असा विश्वास मनात साठव
आपण फक्त निमित्त मात्र आहोत ही खुणगाठ मनात पक्की ठेवून अतिशय नम्रपणे आपली वागणूक ठेवावी. यानेच आपली पारमार्थिक आणि लौकिकही प्रगती होणार आहे. संस्कृतात सुभाषित दिलेच आहे,

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. आय एम पी एस सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: लाईटचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: तुमचे बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बस टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची बळी,
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप खजगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, अहंकार. एअरपोर्टचा लाउंज बऱ्यापैकी भरला होता. अनेक फ्लाइट्स लेट झाल्यामुळे तिथे बसलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावरील कंटाळा स्पष्ट दिसत होता. एका कोपऱ्यात अगदी साधा टी शर्ट आणि जीन्स घातलेला राज वरद सोबत गप्पा मारत बसला होता. वरद उद्योजक होता आणि राज हा त्याचा सल्लागार. तेवढ्यात महागडा ब्लेझर, चमकदार शूज आणि इम्पोर्टेड बॅग घेतले सदानंद तिथे आले. सदानंद 100 कोटींच्या आयटी कंपनीचे मालक होते. मुळातच अहंकारी असलेल्या सदानंदांचा अहंकार कंपनी जशी मोठी झाली तसा वाढतच गेला. त्यांना पाहताच राज मोठ्या आदराने म्हणाला, नमस्कार सर. अरे राज, किती वर्षांनी भेटतोस? हो सर, 5 वर्षांनी. राज, तू लिंक्डइनवरून गायब झालास. मला वाटलं एकतर तू अजूनही काम शोधत असशील किंवा कायमचाच कामातून गेला असशील. राज काहीच बोलला नाही. सदानंदांची नजर वरदकडे गेली. आपण? मी वरद. काय करता? लहानसा व्यवसाय. राज माझा सल्लागार आहे. सदानंदांनी वरदला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं. साध्या टी शर्ट मधला सल्लागार राज आणि साध्याच वेशातील मालकाला पाहून सदानंदांना वरदच्या व्यवसायाची चांगलीच कल्पना आली. राजने घड्याळाकडे पाहिलं. वरद, माझी बोर्डिंगची वेळ झाली, निघतो मी. ओके, पोहोचलास की फोन कर, वरद म्हणाला. राज उठला. सदानंदांकडे पाहून तो म्हणाला, सर भेटूया. हो. राज निघून गेला. राज गेल्यावर सदानंदांनी कुत्सितपणे विचारलं, राज तुमचा सल्लागार आहे? हो, वरद म्हणाला. सल्लागार? मोठमोठ्या अवास्तव कल्पनांचा बादशाह आहे तो, जरा जपून हा. सदानंदांच्या आवाजात उपहास होता. ते पुढे म्हणाले, पूर्वी माझ्या कंपनीत होता. कंपनीला नावारूपात आणण्यात त्याचा मोठा वाटा होता हे खरं आहे, पण सदैव कल्पनांच्या विश्वात असायचा आणि स्वतःच्या ज्ञानाविषयी जरा जास्तच आत्मविश्वास होता त्याला. वरदने विचारलं, म्हणून काढून टाकलं त्याला? हो, 5 वर्षांपूर्वी कामावरून काढून त्याला अद्दल घडवली आणि त्यानंतर माझी खूप प्रगती झाली. काही क्षण सदानंदांकडे पाहत वरद म्हणाला, सदानंद, तुमची एक चूक. सदानंदांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. काय? मी आणि चूक? अहो, 100 कोटींचं साम्राज्य आहे माझं. खरंय, चूक नसेल, पण तुम्ही स्वतःची प्रगती करताना माझंही भाग्य उजळवलं. म्हणजे? तुम्ही राजला काढलं नसतं तर तो माझ्याकडे आला नसता. बरं मग? वरद पुढे म्हणाला, तुम्ही मला एक अतिशय मौल्यवान हिरा अगदी फुकटात दिलात. सदानंदांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. राज आणि मौल्यवान हिरा? राज माझ्याकडे आला तेव्हा माझी कंपनी फार मोठी नव्हती, फक्त 7-8 कोटींची होती. आज माझी कंपनी 300 कोटींची आहे. राजला चांगला पगार देत असाल? पगार? अहो, तो माझा भागीदार आहे. सदानंदांनी हळू आवाजात विचारलं, तुम्ही त्याला एवढं मोठं केलं? वरद लगेच म्हणाला, नाही सदानंद, मी नाही, त्याने मला मोठं केलं. राज माझ्याकडे आला तेव्हा माझ्याकडे पैसा होता, स्वप्न होतं, पण दिशा नव्हती. वरद क्षणभर थांबला. राजच्या विचारांची उंची खूप मोठी आहे आणि त्याची झेपही. त्याने मला मोठे विचार करायला आणि त्याच्या कल्पना स्वीकारायला शिकवलं, पटकन निर्णय घ्यायला शिकवलं, माणसांवर विश्वास ठेवायला शिकवलं. वरद पुढे म्हणाला, कंपनी मी नाही, राजने वाढवली. कंपनी त्याच्या विचारांनी दिवसेंदिवस मोठी होत गेली. या वर्षी आम्ही 500 कोटी करू. सदानंदांच्या चेहऱ्यावर आता अपराधीपणाची छटा स्पष्ट दिसत होती. तुम्ही त्याची किंमत ओळखली नाही. सदानंदांनी मान खाली घातली. त्यांच्या डोळ्यांसमोर 5 वर्षांपूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला. राजला कंपनीतून काढताना ते किती गर्वाने म्हणाले होते, कंपनी एका व्यक्तीवर चालत नाही. आणि राजने शांतपणे उत्तर दिलं होतं, पण योग्य व्यक्ती असेल तर कंपनी चालत नाही, कंपनी धावते. त्यावेळी सदानंद कुत्सितपणे हसले होते. आज मात्र राजच्या त्या वाक्याचा अर्थ त्यांना पुरेपूर समजला होता. त्यांना पश्चाताप होत होता तो राजला गमावल्याचा नाही, तर आपल्या अहंकारामुळे त्याची किंमत ओळखता न आल्याचा. त्यांनी हळू आवाजात विचारलं, वरद, राज माझ्याबद्दल नक्कीच वाईट बोलत असेल हो ना? वरदने नकारार्थी मान हलवली. कधीच नाही. नाही, उलट तो तुमच्याबद्दल आदरानेच बोलतो. सदानंदांच्या डोळ्यात पाणी आलं. बोर्डिंग अनाउन्समेंट झाल्यावर वरद निघून गेला. सदानंद मात्र तिथेच बसून होते. राजला कॉल करण्याचं धैर्य त्यांना झालं नाही, कारण अत्यंत साधं राहणीमान असलेला राज पैशानेच नव्हे तर माणूस म्हणूनही त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठा झाला होता. राजरूपी हिऱ्याची किंमत पारखण्याची नजर सदानंदांमधील अहंकाराने कमकुवत केली होती. राज आणि वरदचा पुढचा प्रवास सुरू झाला होता, पण सदानंद मात्र अजूनही बोर्डिंग अनाउन्समेंटच्या प्रतीक्षेत होते. आज प्रथमच त्यांच्या अहंकाराला तडा गेला होता. त्यांना जाणवलं होतं ते राजला हरवून जिंकले नव्हते, उलट राजकडूनच हरले होते.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं गद्दार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: एहसान रिझवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत मुकेश आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. बेकसूर या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे अनिल विश्वास यांनी.

0: चे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची बळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत होगी प्यार की जीत या चित्रपटामधलं संगीतकार आनंद मिलिंद

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: तुमचे बिल या वस्तू, कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची बळी,
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स. अगोदर
3: गीत आपण ऐकणार आहोत, उलटा सीधा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलं. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राजेश रोशन.

आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. शैलेंद्र यांची गीतरचना ऐकूया आम्रपाली या चित्रपटामधली. स्वर लता मंगेशकर, संगीतकार शंकर जयकिशन.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300016512.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात हसीनों की देवता या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोदर
3: कार्यक्रमात आता ऐकूयात चौकीदार या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं

0: वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची बळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 9वा भाग महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या पावन परंपरेत विविध संत होऊन गेले. प्रत्येक संताने आपल्या जगण्यातून, व्यवसायातून आणि आचरणातून जगाला परमार्थाचा सोपा मार्ग दाखवला. सावता मायांनी शेतात विठ्ठल पाहिला, गोरा कुंभारांनी मातीत पांडुरंग शोधला, तर बारसीच्या संत जोगा परमानंद यांनी आपल्या कडक वैराग्याने आणि अपार गुरुभक्तीने अध्यात्माचे सर्वोच्च शिखर गाठले. संत जोगा परमानंद यांचा जन्मकाल ऐतिहासिकदृष्ट्या स्पष्ट नसला तरी समाधी काळावरून ते 14व्या शतकाच्या सुरुवातीला संत नामदेव महाराजांचे समकालीन आणि त्यांच्या कौटुंबिक परिवारातील एक मानले जातात. ते सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक बार्शी या नगरात राहत असत. संत चरित्रकार महिपती महाराज यांनी आपल्या भक्त विजय ग्रंथात लिहिले आहे, जोगा परमानंद भक्त बारस्त ग्रामात होता राहत, जोगा परमानंद भक्त बारस्त ग्रामात होता राहत, अखंड आणि विरक्त वैराग्य भरित सर्वदा. ते बार्शीत राहून आपला पारंपरिक व्यवसाय करत, पण त्यांचे चित्त मात्र पंढरीच्या पांडुरंग चरणी असे. त्यांचे मूळ नाव जोगा होते आणि त्यांच्या सद्गुरूंचे नाव परमानंद होते. गुरुप्रती असलेल्या अपार निष्ठेमुळे त्यांनी स्वतःचे अस्तित्वच गुरुच्या नावात विलीन करून टाकले. जगात वावरताना त्यांनी स्वतःचे नाव जोगा परमानंद असेच रूढ केले. संत जोगा महाराजांचा भगवद्गीतेवर अथांग विश्वास होता. संपूर्ण श्रीमद भगवद्गीता त्यांना मुखोद्गत होती. त्यांची दैनंदिन शारीरिक आणि आध्यात्मिक साधना तर थक्क करणारी होती. ते दररोज सकाळी घरून मंदिराकडे निघताना गीतेचा एक श्लोक म्हणायचे आणि जमिनीवर साष्टांग नमस्कार घालायचे. उठून पुढचा परत पुढचा श्लोक म्हणायचे आणि पुन्हा नमस्कार घालायचे. असं घरून निघाल्यापासून मंदिराच्या महाद्वारापर्यंत पोहोचेपर्यंत रोज 700 साष्टांग नमस्कार घालणे हा त्यांचा नित्यनियम होता. दुपारच्या आरतीपूर्वी हे 700 नमस्कार पूर्ण करून ते गाभाऱ्यात पोचायचे. संतांच्या अंतकरणाची शुद्धता तपासणारा एक कठीण प्रसंग जोगांच्या आयुष्यात घडला. बार्शीतील एक श्रीमंत सावकाराला संत जोगांच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झाले. कृतज्ञता म्हणून सावकाराने त्यांना एक महागडा श्रीमंती थाटाचा रेशमी पितांबर भेट म्हणून दिला. जोगांनी अग्रहास्तव तो नेसला देखील. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे 700 नमस्कारांचा नेम सुरू झाला. पहिला नमस्कार घालताना त्यांच्या मनात सूक्ष्म असा विचार आला, हा नवा महागडा पितांबर मातीत मळेल किंवा फाटेल, या एका विचाराने त्यांच्या नमस्काराची गती मंदावली आणि कपडा सांभाळण्याच्या नादात दुपारचे 1 वाजले तरी नमस्कार पूर्ण झाले नाहीत. आणि आरती चुकल्याचे समजताच ते मंदिराच्या पायरीवर बसून ढसाढसा रडले. एका वस्त्राच्या मोहाने मला पांडुरंगापासून दूर केले, या पश्चात्तापाने त्यांनी देहाला भयंकर प्रायश्चित्त देण्याचे ठरवले. त्यांनी तो पितांबर एका शेतकऱ्याला देऊन टाकला आणि त्याच्या बदल्यात 2 बलवान बैल घेतले. बैलांच्या जुवाला बांधलेल्या भक्कम दोऱ्या त्यांनी आपल्या स्वतःच्या पायात घट्ट अडकवल्या. जमिनीवर आडवे होऊन त्यांनी हातातील चाबूक घेऊन बैलांच्या पाठीवर मारले. बिथरलेले बैल काट्याकुट्यातून आणि दगड धोंड्यातून भरधाव धावू लागले. ऋषभपती अरण्यात त्यामागे ओढत जात असे. दगडांवर आपटल्यामुळे जोगांच्या शरीराची कातडी सोलून निघाली.
शरीर रक्ताने माखले पण कंठात एकच टाह होता, कृष्णा विठ्ठला कृष्णा। या देहाचा अभिमान जाऊन खाक होऊ दे रे। भक्ताचे हे हाल पाहून विठ्ठलाचे आसन डळमळले। भगवंताने अदृश्य रूपात येऊन दोर कापले आणि जोगांना थेट हृदय धरून अलिंगन दिले। आपले सोडूनी चरण तयाशी दिधले अलिंगन, आपले सोडूनी चरण तयाशी दिधले अलिंगन, कृपादृष्टी पाहताच जाण दिव्य शरीर झाले। भगवंताच्या स्पर्शाने जोगांचे जखमांनी भरलेले शरीर क्षणार्धात पुन्हा दिव्य आणि टवटवीत झाले। संत जोगा परमानंद हे उच्च दर्जाचे कवी होते। काळाच्या ओघात त्यांचे अनेक अभंग नष्ट झाले आहे। आज फक्त 6 अभंग उपलब्ध आहेत। त्यांची दैनंदिन जीवनातील साधनांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन त्यांनी दिला आहे। तंबाखू ओढण्याच्या चिलीमीला म्हणजेच गुरगुंडीला मानवी देहाचे आणि त्रिगुणांचे रूपक बनवून त्यांनी वेदांताचे सर्वोच्च ज्ञान अतिशय सोप्या भाषेत मांडले। याशिवाय त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बाल लीलांवरतही अत्यंत भावपूर्ण अभंग रचले। उठोनी प्रातपकाळी येती कृष्णाजवळी, जोगा म्हणे तेणे परमानंद काज। संत जोगा म्हणतात की बाळकृष्णाचे ते मनमोहक रूप पाहणे आणि त्याच्या सहवासात राहणे यातच जीवनाचे खरे कल्याण आणि परमानंद म्हणजेच सर्वोच्च आध्यात्मिक आनंद सामावलेला आहे। संसारातील सुख हे मृगजळासारखे तात्कालीन आहे। शाश्वत सुख केवळ परमात्माच्या चरणी आहे। बाह्य गोष्टी म्हणजेच वस्त्र मान सन्मान यापेक्षा ईश्वराशी असलेले अनुसंधान हे जास्त महत्त्वाचे आहे। जगातील प्रत्येक जीवात एकच पांडुरंग भरलेला आहे आणि हे भान ठेवून आपण जगावे। संत जोगा परमानंद यांचे जीवन म्हणजे निष्काम भक्ती, पराकोटीचे वैराग्य आणि गुरुनिष्ठेचा मूर्तिमंत आदर्श आहे। संत जोगा परमानंद महाराज की जय। जय जय।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगुरु कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं अनुराग या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची गीतरचना संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, अमर प्रेम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत। या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: अगोरा चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार आणि पी सुशीला यांच्या आवाजातलं गीत ही गीतरचना आहे इंदिवर यांची ऐकूया सिंहासन या चित्रपटामधलं हे गीत गीताला संगीत आहे पप्पी लहरी यांचं

0: फोनचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आनंद या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीताने सजवलं आहे सलील चौधरी यांनी.

0: कभी तो हंसाए कभी ये रुलाए।
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: प्रीत की डोरी या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत आपण ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात।

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि उषा खन्ना यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. हे गीत आहे कब क्यू और कहा या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
3: स्मृती भाग 19. समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण व्यासस्मृतीचा विचार करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा आठवण करून देतो तीही की महाभारत हे व्यासांनी सांगितले आणि गणपतीने लिहिले. व्यासांची विनंती गणपतीने एका अटीवर मान्य केली. ती अट, मी अखंड लिहीन, आपण जिथे थांबाल तिथे मी थांबेन व पुन्हा लिहिणार नाही. त्यावर व्यासांनीही अट टाकली, मी जे सांगेन ते समजल्याशिवाय पुढे लिहायचे नाही. काय हा खेळ, खरंच काही समजत नाही. पण मनाला एक प्रश्न सहज पडतो, गणपती ही बुद्धीची देवता आणि तिला अट टाकणारे व्यासमहर्षी, काय बुद्धिमत्ता असेल व्यासांची. अहो, आमचे आजोबा एका जेवणात जेवढं अन्न खायचे तेवढं आपण 3 वेळेस पुरवून खातो, ही आमची जाठराग्नीची शक्ती. पूर्वी 1.25 क्विंटलचे पोत्याला बसून पाठ लावून उचलणारी माणसं आम्ही बघितली. आज कुणाची शारीरिक शक्ती नाही 100 नंबरी लोखंड्या खांद्यावर टाकून शेतात नेण्याची. बुद्धीची ताकद एवढी की परवा काय खाल्ले हे आठवत नाही आम्हाला. आणि आम्ही टीका करतो स्मृतिकारांवर, म्हणतो कसे, अहो जग कुठे चाललंय, यानं म्हणजे रॉकेट सगळे ग्रह फिरताय आणि मंगळावर पाणी शोधतायत, आपण कशाला चर्चा करताय स्मृतींची, काय मिळते त्याने. खरं आहे, ग्रह दशा फिरली की असंच बोलतात माणसं. मग हळूच एखादा कोरोना व्हायरस येतो आणि सगळे गोडवे गातात, अहो अमक्या स्मृतीत असं म्हटलंय बरं का, तुम्हाला नव्हतं माहिती, अरेच्चा. असं बोलायला लागतात जसं यांच्या बापाची इस्टेट आहे. चुकलो चुकलो, स्मृती ही बापाचीच इस्टेट, फक्त सांभाळली परधर्मीयांनी व आम्ही आजही वैचारिक गुलाम म्हणून जगत आहोत. आमच्या संस्कृतीला आमचा विरोध ज्या दिवशी संपेल तो खरा आमचा स्वातंत्र्य दिन. भोगवादाकडे झुकलेली बुद्धिमत्ता जन्मदात्या आईवडिलांचेच हाल करत असेल तर संस्कृती वा भारतमातेची काय कथा. पशुत्व सारे हनन करूया, यज्ञशिखांचे तेज पिऊया, या विचारधारेचे धनी गाढवं थोडीच होतात. मी 12वीत असताना वडिलांनी ययाती वाच म्हणून सांगितले आणि म्हणाले, ययाती हा प्रचंड भोगवादी, स्वतःचे भोग पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या मुलाकडून 10 वर्ष आयुष्य उसने घेतले. म्हणजे त्याने नेमके काय केले, हा मला 1978 साली 12वीत पडलेला प्रश्न. 2013 साली वडील नाशिकच्या मुंबई नाक्याजवळवरील शताब्दी हॉस्पिटलमध्ये सुश्रूषेसाठी दाखल झाले. मी जवळच होतो. पेरिटोनियल डायलिसिसचा निर्णय झाला, डायलिसिस सुरू झाले, तब्येत खालवली, वडिलांना घरी आणले. 4 दिवसांनी वडील कैलासवासी झाले. रात्री 12 वाजता डोक्यात लख प्रकाश पडल्यासारखे झाले. आपण जर वडिलांना किडनी दिली असती तर ते सहज 10 वर्ष जगले असते. कारण माझे सासरे एका किडनीवर 10 वर्ष जगल्याचं माझ्या नजरेसमोर होतं. मी हैराण झालो विचाराने. थोड्या वेळाने विचार ययातीजवळ येऊन थांबला. त्याने अशीच तर उसनी घेतली नसावी 10 वर्षे. कोड सुटल्याचा आनंद आणि वडील गमावल्याचं दुःख, अशातच रात्र सरली. असो, सांगायचं एवढंच की आपल्या पूर्वजांनी जे सांकेतिक भाषेत लिहून ठेवले तेवढे तर ओळखा. फक्त चरण हा जनावरांचा धर्म आहे हो, आपला वेगळेपणा कसा असावा विचार तर करा थोडासा. टीव्हीवर संस्कृती विरोधी व भारत विरोधी वक्तव्य ऐकली व पाहिली की लाज वाटते आमच्या सरकारी यंत्रणेची. असो, आज थांबतो. विनंती इतकीच, व्यासस्मृती व इतरही स्मृती वाचनीयच आहे, वाचाल ना, उद्या काही श्लोक पाहू, इत्यलम, धन्यवाद।
2: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.
4: डिस्को डान्सर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. अंजान यांची शब्दरचना, बप्पी लहरे यांचं संगीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पार्वती खान यांच्या आवाजात.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमात सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हे गीत ऐकूयात राखी और हातखडी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरे यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 1600 आणि 8300.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. प्रेम धवन यांचं मन्नाडे यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे प्रेम जालंधारी यांचं एक थी रीता या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं उषा अय्यर यांनी गायलेलं. प्रेम धवन यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे पवित्र पापी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं. गीतकार आणि संगीतकार आहेत प्रेम धवन.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

हॅलो झेंजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्ण मध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशा प्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. या मालिकेतील आजचे पुष्प दुसरे. भारतीय परंपरेत गृहस्थाश्रम या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे, जिथे घर म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि चैतन्याने भरलेले पवित्र स्थान मानले जाते. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आधी बीज एकले मग ते वृक्ष फळले. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे एका चांगल्या बीजापासून विशाल आणि फळांनी बहरलेला उत्तम वृक्ष तयार होतो, त्याचप्रमाणे एका सुसंस्कृत आणि संस्कारित कुटुंबातूनच पुढे एका आदर्श समाजाची आणि सामर्थ्यशाली राष्ट्राची निर्मिती होत असते. घर म्हणजे केवळ सिमेंट विटांच्या चार भिंती नव्हेत, तर ते संस्काराचे मंदिर असायला हवे. आज माणूस बाहेर कितीही पैसा कमवून आणत असला तरी जर घरात शांतता नसेल तर त्या पैशाला काहीच किंमत राहत नाही. कुटुंब ही आपली पहिली प्रयोगशाळा आहे, जिथे देव आणि माणूस घडवला जातो. तुम्ही बाजारातून खूप महागडा आणि सुगंधी सुकामेवा किंवा फळे घरी आणलीत, पण ती जर उघड्यावर ठेवून दिली तर त्यांना कीड लागेल किंवा ती सडून जातील. त्यांना टिकवण्यासाठी एका चांगल्या पात्राची किंवा भांड्याची, डब्याची गरज असते. कुटुंब हे तेच एक पात्र आहे. तुमच्या मुलामध्ये कितीही बुद्धिमत्ता असू दे, पण जर त्यांना कुटुंबाचे सुरक्षित कवच आणि संस्काराचे पॅकिंग मिळाले नाही तर बाहेरील विकृतींची कीड त्याला संपवून टाकेल. घरात संवाद वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आज घरात प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. एका सोफ्यावर बसूनही नवरा बायको किंवा बापलेक एकमेकांशी बोलत नाहीत. हा डिजिटल दुरावा घराला पोखरतो आहे. 24 तासातून किमान एक तास तरी कुटुंबातील सर्वांनी मोबाईल दूर ठेवून एकमेकांशी बोलायला हवे. घरात आठवड्यातून किमान 2 वेळा तरी सर्वांनी एकत्र जेवायला हवे. तसेच संध्याकाळी घरातील देवघरासमोर एकत्र येऊन शुभंकरोती किंवा एखादी प्रार्थना म्हणणे आवश्यक आहे. जिथे एकत्रित प्रार्थना होते तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. ज्या घरात आजी आजोबांचा आदर केला जातो त्या घरातील नवीन पिढी ही सुसंस्कृत होते. वृद्धांचे आशीर्वाद हे कुटुंबाचे खरे सुरक्षा कवच आहे. व्यक्तीच्या मनावर आणि चारित्र्यावर शाळा, समाज, शासन किंवा इतर कोणत्याही व्यवस्थेपेक्षाही कुटुंबाचा प्रभाव सर्वात जास्त असतो आणि खोलवरही असतो. म्हणूनच कोणत्याही राष्ट्राची निर्मिती, संस्कृती आणि मूल्ये

0: जिवंत ठेवायचे असतील तर तिथल्या कुटुंब व्यवस्था ही टिकून ठेवणे आवश्यक आहे आणि या कुटुंब संस्थेचे रक्षण करणेही तितकेच गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर भारतीय कुटुंब व्यवस्था ही केवळ आर्थिक किंवा सामाजिक गरजेपोटी निर्माण झालेली नाही तर ती माणसाच्या शरीर मन बुद्धी आणि आत्मा यांच्या संतुलित विकासासाठी आकाराला आलेली एक परिपूर्ण जीवन पद्धती आहे. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृती रूपात आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने बहरून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आपले कुटुंब आपला समाज आणि राष्ट्र एक संघ करण्याचा सुदृढ करण्याचा. आणि भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता व पुनः प्रक्षेपणात रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आनंदावर आनंद या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार दिलराज कौर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: की यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया तुलसी विवाह या चित्रपटामधलं. हे गीत रचना आहे कवी प्रदीप यांची. ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कांच की दीवार या चित्रपटामधलं काफिल अजहर यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दिलराज कौर, अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. बिंदिया चमकेगी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, शब्दरचना अंजान यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आर्थिक गुंतवणुकीचा योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आणि आता ऐकणार आहोत प्यारा दुश्मन या चित्रपटामधलं कुलवंत जाने यांचं गीत रफिक सागर यांच्या आवाजात.

0: रफिक सागर यांनी गायलेलं कुलवंत जानी यांचं गीत आता आपण ऐकलं. प्यारा दुश्मन या चित्रपटामधलं गीताला संगीत होतं.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं जुगनू या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार सचिन देव बर्मन.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: हे गीत ऐकणार आहोत मी हेमलता यांच्या स्वरात, दुल्हन वही जो पिया मन भाए या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं मर्यादा या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: बस टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: स्वतः लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज,

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: सुनीता, तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
0: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना.
2: संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.